आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सर्वांना माझा नमस्कार आणि सुप्रभात. श्रोते हो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 22 मे 2026. सकाळचे ठीक 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्लीवरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:06 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत.

श्रोते हो, आताच आपण आनंद शिंदे यांच्या स्वरात सागर पवार यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अशोक वायगणकर यांचं.

श्रोते हो, आताच आपण बेला शिंदे यांच्या स्वरात विजय विजया खांडेकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अंजली देशमुख यांचं.

श्रोते हो, आताच आपण सुलोचना चव्हाण आणि सहकारांच्या स्वरात शांताराम शेळके यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. आदिल अहमद यांचं संगीत होतं.

श्रोते हो, आताच आपण भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतो, सकाळचे 6:36 झालेले आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आणि विचारपुष्प यामध्ये आपण ऐकाल समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांच्या जयंतीनिमित्त चिंतन. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आणि आपण जाणून घ्याल आजचे दिनविशेष. 7:10 आणि प्रादेशिक मराठी बातम्या आणि 8:30 आणि राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तसंच 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 आणि आपण आनंद घ्याल नाट्य संगीताचा. 8:40 आणि आपण ऐकाल हिंदी फिल्मी गीत. सकाळी ठीक 10:00 विविध अंतर्गत आपण ऐकणार आहात आरोग्य संवाद हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात हार्मोनल आजार, दीर्घकालीन व्याधी, स्त्रियांचे आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये आयुर्वेदाची भूमिका या विषयावर डॉक्टर माया बोरखडे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 10:30 आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 फोन इन कार्यक्रम स्वर संवाद हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संवादक आहे स्नेहल ठाकरे आणि सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 ते 11:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते ही होती आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमाची रूपरेषा.

आपल्यावरून सहक्षेपित करू. 6:55 आणि आपल्याला दिनविशेष ऐकता येईल. सात अजून 25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आपल्याला ऐकता येईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. 8:40 आणि स्मृतिकथा हा आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अजय देशपांडे यांचे मनोगत आपण ऐकू शकाल. 10:00 ज्ञानामृत हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचं संकलन केलं आहे सरिता देशमुख यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टिकाम. 10:30 आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 स्मृतिगंध हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. त्यानंतर 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोते हो हे होते आज आणि उद्या प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आता ऐकूयात विचार पुष्प. यामध्ये समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांच्या जयंतीनिमित्त चिंतन

उद्या सकाळी म्हणजेच 23 मे 2026 रोजी उद्या 6:05 भक्ती संगीत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला ऐकता येईल. 6:40 विचार पुष्प यामध्ये आपण ऐकू शकाल संवेदना याविषयी. याचं लेखन केलं आहे भारद्वाज देशपांडे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्र

बालहत्या, बालविवाह, केशवपन, जातीभेद, बहुपत्नीत्व पद्धत यांसारख्या कुप्रथांना विरोध करून विधवा स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पुनर्विवाहाचं समर्थन करणारे आद्य समाजसुधारक म्हणून राजाराम मोहन रॉय यांचं महत्त्व आहे. प्रेम, सेवा आणि परोपकार हाच धर्माचा खरा आधार असून त्याच्या आधारानं परस्परांशी व्यवहार करावा. जुन्या विद्या आणि धर्मग्रंथांच्या अध्ययनात अडकून न पडता गणित आणि भौतिकशास्त्राचं शिक्षण घ्यावं. धर्मानं सांगितलेले विचार स्वानुभवावर आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहावेत. हे त्यांचे विचार धर्माच्या जोखडात अडकलेल्या तत्कालीन भारताला काळाच्या कितीतरी पुढे घेऊन जाणारे होते. समाजातील पुराणमतवाद आणि कुकर्मांना विरोध करतानाच त्यांनी संस्कार, परंपरा आणि राष्ट्रीय अभिमान याचा सतत पुरस्कार केला. राजाराम मोहन रॉय यांनी अनेक धर्मांचा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी मूर्तीपूजा आणि रूढीवादी हिंदू परंपरांना विरोध करण्यास सुरुवात केली. ते सामाजिक धर्मांधता आणि अंधश्रद्धा याला विरोध करू लागले. परिणामी वडिलांच्या विरोधामुळं त्यांना गृहत्याग करावा लागला. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने सती जाण्याच्या तत्कालीन अमानुष प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला. या प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभी केली. सतीची चाल ही धर्मविरोधी आहे हे त्यांनी अनेक धर्मग्रंथांच्या आधारानं सप्रमाण सिद्ध केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचा आणि त्यांनी केलेल्या लोकजागृतीचा परिणाम झाल्यामुळं तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग यांनी सतीची प्रथा बंद करण्यासाठी कायदा संमत केला. राजाराम मोहन रॉय यांचं हे कार्य धर्मसुधारणेच्या, सामाजिक हिताच्या आणि स्त्रियांवरील अन्याय दूर करण्याच्या दृष्टीनं पुढील समाजसुधारकांसाठी दिशादर्शक ठरलं. मूर्तीपूजा आणि देवदेवतांच्या पूजेला विरोध करून जीवसृष्टीचा निर्माता एकच असून तो निर्गुण, निराकार आहे हा विचार त्यांनी मांडला. हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी परंपरांना विरोध करून नवा धर्मविचार समाजात रुजवण्यासाठी त्यांनी 1828 साली ब्राह्म समाजाची स्थापना केली. भारतातील तत्कालीन धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी लेखन केलं. त्यासाठी बंगाली भाषेत कौमुदी आणि पर्शियन भाषेत मिरात उल अखबार ही वृत्तपत्र सुरू केली. मोठे जमीनदार गरीब शेतकरी आणि कामगारांचं शोषण आणि पिळवणूक करीत असत. हे थांबवण्यासाठी, या शेतकऱ्यांच्या कुळाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे मागणी केली. राजाराम मोहन रॉय यांच्या काळात वृत्तपत्र फक्त इंग्रजी भाषेतून छापली जात होती. शिवाय त्यातून प्रकाशित होणाऱ्या बातम्या सरकारची परवानगी घेऊनच छापाव्या लागत असत. राजाराम मोहन रॉय यांनी बंगाली आणि पर्शियन भाषेत वृत्तपत्र प्रकाशित करतानाच वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याची मागणी केली. राज्यकर्ते आणि जनतेनं वृत्तपत्रांचा सन्मान करावा असा आग्रह धरला. परिणामी तत्कालीन गव्हर्नर जनरल चार्ल्स मेटकाप यानं 1835 साली वृत्तपत्रावर असलेली सरकारी बंधनं काढून टाकली.

0: राजाराम मोहन रॉय यांनी केलेल्या अनेक उल्लेखनीय कार्यांमुळे त्यांना 18व्या आणि 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक मानले जाते. समाजात असलेल्या दुष्प्रवृत्ती आणि कुप्रथा अज्ञानामुळे बऱ्याचदा समाजालाही माहिती नसतात. त्या नेमकेपणानं ओळखून त्याविरोधात जनजागृती करणं, राज्यकर्त्यांना त्याची अनिष्टता पटवून देणं आणि त्यांचं कायद्यानं आणि सामाजिक जागृतीनं समूळ उच्चाटन होईपर्यंत पाठपुरावा करणं ही खऱ्या समाजसुधारकाची ओळख असते.
1: श्रोतेहो, आताच आपण समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांच्या जयंतीनिमित्त चिंतन ऐकलं. याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराड यांचा. श्रोतेहो, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
3: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल वाईट लिहिणं. आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे, एवढं काय त्यात. पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखमा खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं टाळतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आज ही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्याध्यापकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्यासमोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालंय का, कोणाचं बोलणं तुला लागलंय का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील. शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे. चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार नाही आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो. धन्यवाद.
2: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित भुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी माहिती ऐकली. तज्ज्ञ होते डॉक्टर हर्षल वाघ. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. उद्याच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचा विषय आहे स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. तज्ज्ञ आहेत डॉक्टर हर्षल वाघ. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर या विषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीनं व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हते. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठे आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठे हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ते खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण आहे. मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतंय हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान करू शकतो. याला आपण हरित मिलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं. एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजीसुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो. मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा 8 आठवड्यांनी किंवा 1 महिन्याने तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे?
0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो आताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी सांगली केंद्र.

0: ची निर्मिती होती.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 6:55 झाली आहेत. जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले ते 1906 साली. हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला तो 1961 साली. मेरठ जिल्ह्यात हाशिमपुरा हत्याकांड झाले ते 1987 साली. भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सूत्रे हाती घेतली ती 2004 साली. आयर्लंड देश सार्वजनिक जनमतदानानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला तो 2015 साली. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट 812 ह्या बोईंग 837 विमानाचा भारतातील मँगलोर येथे अपघात झाला. त्यात 166 लोकांपैकी 158 लोकांचे निधन झाले ते 2010 साली. हिंदू संत अन्नामाचार्य यांचा जन्म 1408 साली झाला. समाजसुधारक, धर्मसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म 1772 साली झाला. विद्युत चुंबक आणि विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म 1783 साली झाला. संस्कृत विद्वान, भाषांतरकार आणि शास्त्र सुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म 1871 साली झाला. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक बोडो वॉन बोररी यांचा जन्म 1905 साली झाला. भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म 1940 साली झाला. भारतीय अभिनेता आणि पटकथा लेखक नेदुमुदी वेणू यांचा जन्म 1948 साली झाला. भारतीय राजकारणी मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म 1959 साली झाला. भारतीय पहलवानी कुस्तीपटू आणि बलवान गुलाम मोहम्मद बख्श भट यांचा जन्म 1878 साली झाला. भारतीय शासक शेरशाह सुरी यांचे निधन 1545 साली झाले. अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन 1802 साली झाले. जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरीकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्युगो यांचे निधन 1885 साली झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन 1991 साली झाले. शिल्पकार आणि चित्रकार रवींद्र बापूराव मिस्त्री यांचे निधन 1995 साली झाले. लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मधुकर आष्टीकर यांचे निधन

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
1: आजच संपर्क करा।
2: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381।
4: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरकं करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलतं हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जून पूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील, असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणं विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
3: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे. आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं प्रमाणित बियाणं असावं, या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केलाय. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
2: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरम मध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाढा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्यू सिटी, मेडी सिटी आणि जीसीसी सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल, अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमी कंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली

स्थापन करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: शास्त्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमी बाबा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळे हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिरीरोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे वादरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूर मधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डीतल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचा कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात

0: आलं तिथंच त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर. आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.
4: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी. नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो सकाळचे 7:25 झाली आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे. तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 च्या वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंग मध्ये जास्त असतात, हे गेम कडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्ले वरती इतके ऍप्स आहेत गेमिंगचे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव हे इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3च माणसं त्या घरात राहिलेली आहे.
0: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोन वरती मिळायला लागले. आईशी बोलायचंय मोबाईल वरती, वडिलांशी बोलायचंय मोबाईल वरती, काय बघायचंय मोबाईल वरती. आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंग वरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगटाच्या खालची, हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलींच्या पेक्षा तुलना सुरू होते, मुलांच्या मध्ये मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते. कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग याच्यामुळं काय झालेलं की हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते. हे शोधावी लागते खरी माहिती कुठली.
0: बरोबर.
1: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली पसते. त्यामुळं सगळं गोंधळलेलं, विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळ्या ऍपचा वापर जे लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रूमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्या.

0: ग्रुमिंग म्हणजे काय, ते त्याला उगाच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच, असं करून त्याचा इंटरेस्ट वाढला जातो आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर पाच पाच तास, सात सात तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे, कारण तो बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशाही काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रूमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचा अकाउंट त्या ऍपला देतो पैसे काढण्यासाठी, आणि वडिलांच्या अकाउंट मध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंट मध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दोन भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले ते गेमिंगच्या बाबतीत, म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्ह्याचे पैसे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे, थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव करू शकत
1: नाही.
0: त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाही आहे. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असतात. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्राम वरती एका मुलीला, एका मुलानी मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याप्रती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठंतरी कलेक्शन फोटो गॅलरी मधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणू शकत तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत. परिणाम असा झाला, एके दिवशी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज कर.
1: ब्लॅकमेलिंग
0: सुरू केली. परिणाम झाला त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर काळ. म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असते तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये. आपली फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळं आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवायचे, परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीशी आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो, पण त्याचा प्रोफाईलवरचा फोटो बघून आपण ती ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंट वरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं, त्यांनी अगोदर अभ्यास केला असतो एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मुव्हीज आवडतात का, फायटिंगच्या मुव्ही आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मुव्ही बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सगळं त्याच्यावर ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट, ते काय हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का. तुम्ही फोन करा, तुला विचारून घ्या, तो म्हणला हो, तर फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल, हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबर जे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत, त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये.

त्याला इन्व्हेस्टमेंट फंड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो चांगलं इंग्रजी बोलतो मी तो खोटं खोटं असू शकत नाही, एक सर्वांनी समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एक पॉइंट, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असत. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबर

0: क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांवरती फ्रीज चाललेले असत आणि ते फ्रीज असत. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतात. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या विक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण त्यांना पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चालले. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळे टिप्स असतात, किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोत्या, आताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: तुमचा चहा EMI भार कसं मॅनेज करू? एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
3: कसं?
2: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
3: एवढे इझी?
2: कसलं इझी? हे तर मनी म्युल आहे. इलिगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
3: अरे बाबा नाही.
4: तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
5: जाणकार राहा, सतर्क राहा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीत.

0: नीलाक्षी जुवेकरींचे यांच्या स्वरात वसा गुजर यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

कुमुद कामेरकरांच्या सुभ्रात पुरुषोत्तम दारव्हेकरांची शब्दरचना आता आपण ऐकली. संगीत होतं जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोतेहो, आता आपण कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरात बाळ कोल्हटकरांची शब्दरचना ऐकली. श्रोतेहो, आता आपण नाट्य संगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 8 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया समाचार प्रभात. त्यानंतर 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. तसेच 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील आरजी रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. क्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरम मध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाइन क्रमांक 139 वर द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानक आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्ही प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी IBCA म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जागवार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी IBCA सुरू करण्यात आला असून IBCAची स्थापना भारत सरकारनं 2024 मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जून पर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.

0: स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या

0: विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:15 गिरीप्रेमीच्या 3 गिरीरोकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या तिन्ही गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 अधिक जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ऍस्ट्रॉनॉटिक्स कडून 2026 गॉडार्ड ऍस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनायक क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे. बांदा जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात, विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि सीसीटीव्हीचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील RG रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी CBIच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम वेळ 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 8:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी फिल्मी संगीत.

0: श्रोतेहो, आताच आपण मर्डर 2 या चित्रपटातलं गीत ऐकलं. मोहम्मद इरफान आणि अरिजित सिंग यांचा स्वर होता, सईद कादरी यांची शब्दरचना होती आणि मिथुन यांचं संगीत.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381

श्रोतेहो, आताच आपण आतिफ असलम यांच्या स्वरात सईद कादरी यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं रूपकुमार राठोड यांचं आणि चित्रपट होता जहर.

श्रोते हो, आताच आपण गँगस्टर या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वर होता अभिजित आणि सुनिधी चौहान यांचा, निलेश मिश्रा यांची शब्दरचना होती आणि प्रीतम यांचं संगीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

Ah!

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजतायत. आमची यानंतरची उद्घोषणा या कमर्शियल ब्रेक नंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत आरोग्य संवाद हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रुती हो आज विविधा अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात हार्मोनल आजार दीर्घकालीन व्याधी स्त्री

0: त्यांचे आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये आयुर्वेदाची भूमिका या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: मंडळी नमस्कार. आपल्या आरोग्य संवाद कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हाला माहितीच आहे की दर आठवड्याला आपल्या आरोग्य संवाद कार्यक्रमामध्ये एक तज्ज्ञ आपण बोलवत असतो. अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला असतात, त्या व्याधीच्या संबंधात आपल्याला त्यांच्याकडून माहिती मिळते, उपचाराची पद्धत कळते. आजचा जो आपला आरोग्य संवाद कार्यक्रम आहे, या आरोग्य संवाद कार्यक्रमात सहभागी होण्याकरता आज आपण निमंत्रित केलेला आहे अमरावतीच्या प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे. मॅडम, खूप खूप आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये, आरोग्य संवाद मध्ये.
2: धन्यवाद.
1: मंडळी, मला तुम्हाला सांगायला आवडेल की अकोल्याच्या आयुर्वेद महाविद्यालयातून BMS ची पदवी डॉक्टर माया राहुल बोरखडे यांनी घेतलेली आहे. पंचकर्म, नाडी परीक्षण, सौंदर्य चिकित्सा आणि स्त्रियांचे आजार या विषयावर त्यांचा दांडगा असा अभ्यास आहे. याच विषयाचे अभ्यासक्रम पूर्ण करून ते आता या विषयांच्या तज्ज्ञ म्हणून काम करतात. केवळ क्लिनिक चालवणं हे त्यांचं ध्येय नाही, तर आपल्या हक्काचं आपलं आयुर्वेद म्हणजे प्राचीन आयुर्वेद हे जे शास्त्र आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता त्याचं महत्व त्या आयुर्वेदाचं लोकांना कळावं म्हणून वैद्य माया राहुल बोरखडे या निष्ठेनं काम करतात. जुनाट व्याधी, स्त्रियांचं आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये आयुर्वेदाची काय भूमिका आहे हा आपला आजचा विषय आहे. आणि मंडळी, आपण दोन भागांमध्ये चर्चा करतो आहोत, तर सुरुवातीला आपण त्यांचं परत एकदा स्वागत करूया.
2: धन्यवाद. श्री धन्वंतरे आहे ना महा, आणि मी आपली खरंच खूप आभारी आहे आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल.
1: आम्ही आमच्या या आरोग्य संवाद कार्यक्रमामध्ये अनेक डॉक्टर लोकांशी संवाद साधतो आणि त्यामुळे आमच्या श्रोत्यांना असा फायदा होतो की त्यांना जर त्यापैकी काही असलं किंवा दुखणं असलं किंवा काही तसे सिम्पटम्स असले तर त्यांना त्याचं प्रॉपर गायडन्स मिळतं, माहिती मिळते. तर हाच या कार्यक्रमाचा मागचा उद्देश आहे. मला अगदी सुरुवातीलाच आपण या मुलाखतीची सुरुवात करताना मला तुम्हाला असं विचारायचं आहे की जुनाट व्याधी, जीवनशैली आणि आयुर्वेद याबद्दल आपण आजच्या भागामध्ये बोलणार आहोत. तर सध्याचं जे आपलं आयुष्य आहे अत्यंत धावपळीचं, दगदगीचं झालेलं आहे आणि तीच पर्यायानं आपली जीवनशैली झाली आहे, म्हणजे दुर्दैवानं म्हणता येईल, पर्यायानं म्हणता येईल. तर या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात आहे, कुठल्या व्याधी नेमक्या आपण त्यांना या जीवनशैलीमुळे आपल्या आयुष्यात निमंत्रित करतो आहोत, तर याबद्दल सुरुवातीला आम्हाला सांगा.
2: तर खरंच बघा, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, धावपळ वाढलेली आहे, दगदग वाढलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टींच्या परिणामस्वरूप होते काय आहे तर मानसिक चिंता, ताण, तणाव, ज्याला स्ट्रेस आपण म्हणू ते खूप वाढलं आहे. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींना जसं धावपळीला आपण सामोरे जातो आहोत, त्यामुळे होतं असं की शारीरिक व्याधींसोबतच मानसिक व्याधी सुद्धा आपण बघतो.
1: म्हणजे
2: जास्त झाले आहेत, म्हणजे एका आजारामध्ये शारीरिक लक्षणांची जेवढी इन्व्हॉल्वमेंट आहे त्यासोबतच मानसिक सुद्धा त्याच्यामध्ये लक्षणे आपल्याला बघायला मिळतात आहे. आणि होतं असं की कधीतरी आपण औषधी चिकित्सा करतो पण पेशंटला पूर्णपणे रिझल्ट आलेले आपण बघत नाही, कारण त्यामध्ये एक स्ट्रेस हा फॅक्टर इतका इन्व्हॉल्व झालेला असतो की अशा वेळेला आपल्याला पेशंटला त्याच्या औषधी चिकित्सेसोबतच जर आपण त्याचा स्ट्रेस थोडा कमी केला, त्यासाठी आपण त्याला थोडं काउन्सिलिंग केलं, त्याला समजावून सांगितलं की नेमकं कुठं काय चुकतं आहे, तर त्या औषधांना आणि त्या औषधांमध्येच आयुर्वेदामध्ये खूप चांगले द्रव्य आहेत जसं ब्राह्मी आहे, तगर आहे, अश्वगंधा आहे, तर ही द्रव्य जर आपण ऍड केलीत तर आपल्या औषधी चिकित्सेला खूप चांगलं यश मिळते. आणि जेव्हा आपण जुनाट रोग किंवा आपण क्रॉनिक डिसीजेस बद्दल बोलतो तर याच्यामध्ये तर नेहमीच आपण बघतो की आम्ही आयुर्वेदामध्ये असं म्हणतो की आपलं शरीर हे वात, पित्त, कफ या त्रिदोषांनी बनलेले आहे. त्याचप्रमाणे कसं आहे ना, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र किंवा आर्त असे सप्तधातू असतात. ह्या सगळ्यांना सांभाळणारा आणि आपल्या शरीराला मेन ऊर्जा पुरवणारा असा आपला एक जठराग्नी असतो आणि आपले सिस्टीम्स किंवा स्त्रोत असं. म्हणजे जेव्हा एखादा आजार होतो, एखाद्या व्यक्तीला आजार होतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते. तरीही होतं, बरोबर आहे. म्हणजे एक कसं असतं की त्रिदोषांचं संतुलन असतं, ते संतुलन आपल्या ह्या चुकीच्या जीवनशैलीमुळे. म्हणजे मी परत तेच सांगेल की चुकीची दिनचर्या, चुकीची ऋतुचर्या, धावपळ, दगदग, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम

0: परिणाम होतो आणि मग होतं काय, तर मग आपल्याला स्ट्रेस वाढतो, शारीरिक थकवा जाणवायला लागतो, मानसिक थकवा जाणवायला लागतो आणि मग आजाराची लक्षणे वाढायला लागतात. म्हणजेच मग काय, तुमचा वातदोष वाढतो, पित्तदोष वाढतो, कफदोष कुठेतरी डिस्टर्ब होतं. त्याचप्रमाणे धातूंमध्ये सुद्धा काहीतरी बिघाड होतात, धातू वाढतात, दूषित होतात, कमी होतात आणि जाठराग्नी मानदेव होतं. सगळ्यात मेन मुद्दा आहे जाठराग्नी मानदेव. मंद अग्नी होणे हे आजाराचं मूळ कारण असतं आणि मग ह्यामुळे जी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात त्यावर जर आपण फक्त लक्षणांवर चिकित्सा केली तर रुग्णाला आराम मिळत नाही. मग आयुर्वेद असं म्हणतं की आपली जी कारणं आहेत ती कारणं, मूळ कारण शोधून काढायचं. कोणत्या स्रोतसांमध्ये स्रोतोवरोध आहे, कोणत्या दोषांमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, असंतुलन आहे, कोणते धातू वाढले आहेत, कमी झालेले आहे किंवा ते दूषित झालेले आहेत. तर चिकित्सा करताना अग्नीला दीपनपाचन करणारी चिकित्सा, दोषांना संतुलित करणारी चिकित्सा आणि सप्त धातूंना संतुलित करणारी चिकित्सा, असं जेव्हा सगळ्या प्रकारचं एकत्रित आपण चिकित्सा देऊ, त्यासोबतच मानसिक चिंता दूर करणारी चिकित्सा, हे सगळं एकत्रितरित्या खूप चांगलं काम करतं जुनाट व्याधींवर. जुनाट व्याधींमध्ये आपल्याला एक मुद्दा अजून बघायचा असतो, रुग्णाचं बल कमी झालेलं असतं. तर रुग्णाचं बल वाढवण्यासाठी पण त्याच्यात ॲड करणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट एक अजून अशी आहे की रोगाची प्रतिकारशक्ती सुद्धा आपल्याला, रोग्याची प्रतिकारशक्ती आपल्याला वाढवायची असते. कारण रोग कुठेतरी खूप जुना झालेला असतो आणि मानसिकरित्या रुग्ण खचून गेलेला असतो की आजार बरा होत नाही आहे, मी औषधी उपचार घेत आहे पण पाहिजे तसे रिझल्ट्स नाही आहेत. तर त्या पेशंटला आपल्याला मानसिकरित्या सुद्धा त्याला बल देणं गरजेचं असतं की ही औषधी चिकित्सा आहे, ही तू घे, तू असं असं दिनचर्या फॉलो कर तर तुला रिझल्ट मिळणारच आहे. पण त्यासाठी जो काय आवश्यक आहे तो छान आहार घे, हलकासा व्यायाम कर, मानसिक चिंता, राग, क्रोध, तणाव ह्यापासून जरा दूर राहा. मग एकत्रितरित्या जेव्हा आपण अशा सगळ्या गोष्टी रुग्णाला समजावून सांगतो तर आपल्याला मध्ये त्या इम्प्रूव्हमेंट दिसतात. रुग्णामध्ये आपल्याला आजाराची लक्षणं कमी होताना दिसतात. म्हणजे लक्षणांवर तर आपल्याला जुनाट व्याधींमध्ये करायचाच असतो उपचार, सोबत आपल्याला मूळ कारणावर करायचा असतो आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा आपल्याला वाढवायची असते.
1: मध्ये तुम्ही बोलताना जसं म्हणाला की शारीरिक व्याधी तर आहेतच पण मध्ये मानसिक व्याधी पण होतात. तर शेवटी काय, शरीराला औषध लागतं,
0: खूप आवश्यक असतं. कारण की एक रुग्ण जेव्हा त्याचे कंप्लेंट्स घेऊन आपल्याकडे येतो, आपण त्याचे कंप्लेंट्स ऐकतो, त्याच्यावर आपण उपचार करायला लागतो, पण ते सांगत असतानाच आपल्या लक्षात येतं की तो रुग्ण किती घाबरलेला आहे, त्याने त्याच्या त्या आजाराचं किती टेन्शन घेतलेलं आहे, त्याला किती तणाव आहे, तो बोलता बोलता सगळ्या गोष्टी अगदी एका ओघात बोलून जातो. मग आपल्याला त्या ओळखून घ्यायच्या असतात. त्याला हे कळू द्यायचं नसतं की तुला मानसिकरित्या सुद्धा आजार झालेला आहे. कारण खूप वेळा असं असतं की हा होतं असं, खूप वेळा असं होतं की पेशंटला आपल्याला खूप ह्या गोष्टींना समजून सांगताना एक आपल्याला लक्ष द्यावं लागतं की पेशंटला सांगायचं की नाही ठीक आहे मी तुला उपचार करते आहे पण बघ कुठेतरी ना ह्या गोष्टींमध्ये बदल कर. कारण त्याला जर सांगितलं की मानसिकरित्या आहे तर तो म्हणतो ह्या डॉक्टरांना काही कळत नाही, हे मला डायरेक्टली मानसिक रुग्ण ठरवतात आहे आणि ते कुठेतरी योग्य नसतं. कारण चिकित्सा आपल्याला शारीरिक मानसिक दोन्ही स्वरूपांमध्ये करायची असते.
1: एक आपण नेहमी एक शब्द वापरतो हार्मोनल इम्बॅलन्स,
0: बरोबर,
1: तर असं आपण ज्याला म्हणतो तर त्यामुळे शरीरावर काय दुष्परिणाम होतात.
0: ऍक्च्युली मी तुम्हाला एकच सांगेल की स्त्रियांच्या किंवा सर्वांच्या शरीरामधली शारीरिक मानसिक बदल जे असतात त्या सर्व बदलांना कंट्रोल करणारे जे मेन अंतःस्रावी ग्रंथीतून स्रवणारे स्त्राव केमिकल्स असतात त्याला आपण हॉर्मोन्स असे म्हणतो. आणि हे हॉर्मोन्स शरीरामध्ये इतका महत्वाचा रोल प्ले करत असतात. ऍक्च्युली मी तर असं म्हणते की सर्व महत्वाचे जे बॉडी फंक्शन्स असतात ते हॉर्मोन्सच कंट्रोल करतात. हे हॉर्मोन्स एंडोक्राईन ग्लँड मधून किंवा अंतःस्रावी ग्रंथीमधून स्त्रवतात आणि रक्ताभिसरणासोबत शरीरभर पसरून वेगवेगळ्या कार्यांना कंट्रोलमध्ये करतात. आता ही कार्य ती काय काय करतात, तर सर्वात महत्वाचं आहे आपल्या शरीराची वाढ होणं, म्हणजे ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट ज्याला म्हणू त्याला नियंत्रित करतात. शरीराचं तापमान नियंत्रित करणं हॉर्मोन्सच काम आहे. आपले मूड्स, आपले इमोशन्स यांना कंट्रोल हॉर्मोन्सच करतात. महिन्याच्या महिन्याला मुलींना येणारी मासिक पाळी किंवा प्रेग्नन्सी ह्याला कारणीभूत हॉर्मोन्सच असतात. त्यासोबत अजून मी असं म्हणेल की चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टींना कंट्रोल जे करतं ते हॉर्मोन्स करतं. झोपण्यासाठी सुद्धा म्हणजे झोप येण्यासाठी सुद्धा हॉर्मोनच कारणीभूत असतं. तर अशी सगळी महत्वाची जी फंक्शन्स आहेत ती हॉर्मोन कंट्रोल करतात.

0: आणि हॉर्मोन्समध्ये असंतुलन जास्तीत जास्त आजारांना कारणीभूत ठरतं. तर हॉर्मोनल इम्बॅलन्स आपण त्यालाच म्हणू.
1: आपण त्याच्या उपचार पद्धतीकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एक गाणं आता आमच्या श्रोत्यांना
0: काहीच हरकत नाही.
1: तर कुठलं गाणं ऐकवा तुम्ही?
0: मला ते इस जीवन की यही है कहानी हे खूप आवडतं गाणं.
1: अलग अलग
0: अलग अलग चित्रपटात
1: श्रोते हो, माया मॅडमच्या आवडीचं हे गीत अलग अलग चित्रपटातलं आपण ऐकतो.

0: नमस्कार, आरोग्य संवाद कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आणि आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर माया बोरखडे. हॉर्मोनल इम्बॅलन्सिंगच्या उपचार पद्धतीकडे आपण जाणार होतो, पण तत्पूर्वी मला आणखी एक विचारायचं की आता खूप साधे झालेले रोजच्या आयुष्यातले माणसाचे शब्द आहेत, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, मग तुमचं मधुमेह, मग लठ्ठपणामुळे अनेक गोष्टी होणार आहेत. तर आयुर्वेद याकडे कसं बघतं त्याबद्दलही सांगा, आणि मग उपचार पद्धती हॉर्मोनल इम्बॅलन्सिंगची काय असते.
1: नक्कीच. बघा, आपण आजकाल बघतो की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे एक खूप जास्त प्रमाणामध्ये बघतोय आपण त्या कंप्लेंट्स की हायपरथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, डायबिटीस मेलायटस आहे, इनफर्टिलिटी आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, ज्याचं नुकतंच आता नाव बदलून त्यांनी पॉली एंडोमेट्रियल मेटाबॉलिक डिसऑर्डर असं केलेलं आहे, तर ओव्हरीशी रिलेटेड किंवा मग सगळ्या सिस्टीमशी रिलेटेड जे आजार आहेत, आणि ओबेसिटी सगळ्यात महत्त्वाचा, इतक्या प्रमाणामध्ये वाढले आहेत हे. आणि ह्या आजारांचं कारण जर आपण पाहिलं तर चुकीची दिनचर्या, चुकीची आहार पद्धती, म्हणजे अतिशय स्निग्ध, अतिशय जड, अतिशय मधुर आणि सहज न पचणारा असा आहार. आजकाल आपण बघतो की तरुण वर्गांमध्ये कोल्ड्रिंक्स आहे, आईस्क्रीम आहे, टीन ज्युसेस आहे, प्रोसेस फूड, जंक फूड, फास्ट फूड, ह्या गोष्टी इतक्या जास्त प्रमाणामध्ये सेवनामध्ये येतात की त्याचा परिणाम स्वरूप आणि ह्याच्यासोबतच साथ असते की व्यायामाचा अभाव आहे, खेळाचा अभाव आहे, बैठी ड्युटी आहे, सुस्तपणा, दिवसा झोपणं आणि उशिरा झोपणं, उशिरा उठणं, योगासनं न करणं. जास्तीत जास्त युवा पिढी आपण जी बघतो आहे ती अशा गोष्टींना फॉलो करते आहे, आणि त्याच्या परिणामस्वरूप सगळ्यात महत्त्वाचं मंदअग्नी, स्थौल्य किंवा ओबेसिटी, थायरॉइडिझम, डायबिटीस मेलायटस, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि मग इन्फर्टिलिटी असे आपण आजकाल आजार बघतो आहोत.
0: आणि एकदा असं म्हटलं की लठ्ठपणा आला की मग आजारांचं बाहेर घरच होतं तुमचं.
1: अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे, इनॅक्टिव्हिटी, शारीरिक हालचाल कमी होतात. आपण, मी तर पेशंट्सला नेहमी एक सांगते की पूर्वीच्या काळी हे हॉर्मोनल इम्बॅलन्स, इन्फर्टिलिटी किंवा हे इतके आजार होते का, तर त्याचं उत्तर असं आहे की नाही.

0: आजार नव्हते, अगदी क्वचित असतील ते, पण
1: बरोबर
0: त्याचं कारण आहे शारीरिक मेहनत आहे. म्हणजे प्रत्येक मसल्सला हवा तसा जर व्यायाम मिळत असेल तर मेद शरीरात संचित राहत नाही, मग गाठींच्या स्वरूपात ते संचित राहत नाही. आपण आजकाल बघतो की ब्रेस्टमध्ये गाठी असतात, युटेरसला फायब्रॉइड असतं, ओव्हरीजला सिस्ट असतात किंवा लायपोमा, शरीरामध्ये गाठी, हे सगळं हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि मेदाच्या अतिसंचयामुळे होणारे आजार आहेत. पण आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी खूप चांगली उपचार पद्धती सांगितली.
1: मी खरं तेच म्हणणार होतो की लठ्ठपणा वाढतो म्हणजे आता हे जे नको ते पदार्थ फास्ट फूड खाणं यातून येत, आणि तरुण पिढी हे सगळं जास्त करते आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे तरुण पिढीमध्ये पण आपण आपल्या लहानपणी म्हणायचो की एका विशिष्ट वयानंतर माणसं लठ्ठ होतात, पण आता तसं काही राहिलं नाही.
0: आता तसं राहिलं नाही. म्हणजे मी तर पाहते की पौगंडावस्थेमध्ये किंवा किशोरवयीन मुलामुलींमध्ये सुद्धा वजन खूप झपाट्याने वाढतं, आणि मग काहीतरी सुस्त खूप असतात ती मुलं. म्हणजे सतत कुठल्या तरी गोष्टींचं त्यांना कंटाळा येत राहतं, दिवसभर पडून राहणं, कधीही खाणं, याला कारण आहे. बस ह्याच्या क्रेविंग्स होत राहतात त्यांना, तर त्या खूप चुकीच्या आहेत. म्हणजे असं आहे, आपण असं म्हणतो की पहिला आहार पचल्यानंतरच दुसरा आहार घ्यावा, पण मुलांचं तसं नाही. त्यांना मूड स्विंग्स असतात, त्यांचं चिडचिडेपण असतं, आणि मग त्यात काय तर काहीतरी, आणि सोशल मीडियाला बळी पडून चुकीच्या गोष्टी ज्या शास्त्रोक्त नाही आहेत त्या गोष्टींचा वापर हे मुलं जास्त करताना दिसतात आहे. म्हणजे काहीतरी कोल्ड्रिंक्स आहे, आईस्क्रीम आहे, मैद्याचे पदार्थ आहे, बेकरी प्रॉडक्ट्स आहे, जंक फूड आहे, किंवा पटकन झटपट बनणारे जे पदार्थ आहेत त्या गोष्टी, ते पदार्थ हे मुलं जास्त घेतात, आणि त्याच्या परिणाम स्वरूप मग ओबेसिटी त्यांना येणारच. शिवाय व्यायाम करायला अजिबात जावत नाही, खेळ नाही, व्यायाम नाही, योगासनं नाही, या गोष्टींचं महत्व त्यांना पटवून द्यावं लागतं.
1: आणि मुळच असं की भूक लागल्याशिवाय खायचं नाही असं आपण जे म्हणतो, तर भूक लागली नाही तरी वेळ जात नाही.
0: याचं कारण आहे, याचं कारण आहे, पहिलं असं असायचं की आपण पोषण मूल्य, आपल्याला पोषण द्रव्य मिळायला पाहिजे, आणि म्हणून आपण असा आहार घेत होतो. पण आजकाल मुलांचं असं झालं आहे की चव चांगली म्हणून ते खायचं, मग त्यांचं पोट काय म्हणते याकडे ते लक्ष देत नाही, आवडलं म्हणून खायचं. बस हा जो कन्सेप्ट आहे, चवीसाठी खायचं, पोषणासाठी नाही खायचं, आणि मग ते शरीरात साठत राहतात. आम्ही आयुर्वेदामध्ये त्याला आम असं म्हणतो.
1: पण मला वाटतं आता शरीराने समजा आजार घेतलाच एखादा, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण हा आजार होऊच नाही म्हणजे रोग होण्यापूर्वीचा प्रतिबंध, ज्याला आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण आपल्याकडे म्हणतो.
0: खूप छान, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, कारण आम्ही आयुर्वेदाचं प्रयोजनच मुळात हे सांगतो, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. ह्याचा अर्थ इतका छान आहे की रोग्याला त्याच्या आजारातून मुक्त करायचं, रोग्याला बरं करायचं, रोग आजार बरा करायचा, पण त्यासोबतच स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. आयुर्वेद हजारो वर्षांपासून, म्हणजे मनुष्य प्राण्यांना स्वास्थ्य प्रदान करत आलेलं आहे, दैनंदिन जीवनशैली सांगणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे. आणि हे आयुर्वेद आपल्याला सांगतं, म्हणजे आपण कोविड नंतर सुद्धा पाहिलं की कोविडवर औषधी उपचार तेवढे काम नव्हते करत, पण काळजी घेणं हे आपल्या हातात होतं. आणि आता खूप लोक त्या मागे लागले आहेत की आजारी पडण्यापेक्षा काळजी घेऊन निरोगी राहणं जास्त प्रिफर करतात आहे, आणि ह्या कन्सेप्ट आयुर्वेदानेच आपल्याला सांगितलं.
1: हे जे आजार आहेत, मग आता दीर्घकालीन म्हणूनच ते आलेले असतात, वास्तव्य करायलाच येतात तुमच्या शरीरामध्ये, तर मग या व्याधींमध्ये आयुर्वेदाची भूमिका नेमकी काय आहे? म्हणजे कुठं संधिवात असो, त्वचारोग असो, दमारोग असो कि मधुमेह असो,
0: बघा सगळ्यात महत्वाचं कसं आहे, पेशंट कंप्लेंट घेऊन येतो, आपण त्यातलं जसं मी तुम्हाला म्हटलं की त्रिदोष कोणते, दोष कोणते, धातू कोणतं, अग्नी, ह्या सगळ्या गोष्टींचं काय कुठे प्रॉब्लेम झालाय तो आपण समजून घ्यायचा. त्यानंतर आपण रुग्णाला सांगायचं की बघ, औषधी मी देणारच आहे, पण त्यासोबत तुला तुझी दिनचर्या बदलणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे दिनचर्येला, आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे ऋतूचर्येला. सहा ऋतू आहेत, त्या सहा ऋतूनुसार जर तुम्ही तुमचं जेवण, खाणं, पिणं, झोप, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींना महत्व दिलं आणि ते बदललं, तर ते ऋतू तुम्हाला त्रासदायक ठरत नाही. आणि त्या त्रिदोषांमध्ये जे कमी जास्त, म्हणजे क्षय किंवा वृद्धी झालेली असते, आणि त्याची लक्षणं स्वरूप आपल्याला जे आजार होतात त्याच्या विरुद्ध गुणधर्माचा आहार आपण घेणं गरजेचं असतं. आणि असं जेव्हा आपण रुग्णाला सांगतो की तू असा आहार घे, तू झोप किती वेळ घ्यायची, पाणी कसं प्यायचं, त्वचेची काय काळजी घ्यायची, त्वचेसाठी काय चांगलं, केसांसाठी काय चांगलं, हे सगळं आपण पेशंटला समजून सांगायचं. त्याला सांगायचं फक्त मी तुला गोळी लिहून देणार आणि त्यांनी तुला बरं वाटणार, हा तुझा गैरसमज आहे. शेवटी सगळे आजार हे चुकीच्या जीवनशैलीमुळे आहेत, तर त्यांची जीवनशैली सुधारणात करणे हेच आपलं काम आहे.
1: आणि मला वाटतं उत्तम आहार जर घेतला तर मग औषध घेण्याची गरज नाही.
0: अगदीच नाही, कारण मी नेहमी तेच सांगते की पोषण द्रव्याने युक्त आहार असावा, तो हलका असावा, खूप तेलकट नाही, खूप तळलेला नाही.

0: मसाल्याचे पदार्थाने सहज पचणारा ताजा गरम असा आहार असावा, तो खूप आवश्यक आहे. शिवाय पाणी पिण्याचंही महत्त्व आहे. जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं पाणी प्यायचं, जेवण झाल्यावर फार पाणी प्यायचं नाही, कारण शेवटी आपण आपल्या मंद झालेल्या अग्नीला आपण अजून त्या पाण्याने विझवून टाकतो. आणि पचनासाठी किंवा आपल्या उत्तम आरोग्यासाठी आपल्याला जठराग्नी प्रदीप्त असणं खूप आवश्यक असतं. ते खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं.
1: मॅडम, परत एकदा तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकवायची वेळ झाली, तर आता कुठलं गाणं?
0: मला मिलिंद इंगळेंचं गारवा गाणं खूप आवडतं,
1: गाजलेला अल्बम होता तो,
0: खूप आवडतं गाणं.
1: मंडळी ऐकूयात.

0: अरे नमस्कार, आरोग्य संवाद कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून, आणि आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे. माया मॅडम, एक छान गाणं गारवा आपण ऐकवलेलं आहे, म्हणजे आपण जठराग्नी प्रदीप्त होण्याबद्दल बोलत होतो, मग गारवा हे गाणं आपण ऐकलं. मला आता अगदी थोडे आता 5 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे, पण मला जाता जाता 2-3 छोटे छोटे प्रश्न तुम्हाला असं विचारायचे की मग हे सगळं असं चित्र जर असेल जसं आपण आतापर्यंत या 20 मिनिटांच्या 25 मिनिटांच्या चर्चेमध्ये बोललो, असं चित्र तयार झालंच तर जीवनशैलीमध्ये कुठल्या प्रकारचे बदल आपण केले पाहिजे?
1: जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी मी एक सांगेल की लवकर झोपणं गरजेचं आहे, लवकर उठणं गरजेचं आहे. झोपेतून उठल्यानंतर आपले प्रातःविधी आटोपल्यानंतर मी असं सांगते की योगासना म्हणजे योग, ध्यान, धारणा ह्या गोष्टींचा आपल्या दिनचर्येमध्ये आपल्याला ॲड करणं खूप गरजेचं आहे. कारण की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. शरीराला व्यायाम आवश्यक असतो, त्याचप्रमाणे काही योगासनं हे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा मग आपले ओबेसिटी, स्थौल्य, डायबिटीस अशा आजारांना खूप उपयुक्त ठरतात. भुजंगासन आहे, सूर्यनमस्कार आहे, धनुरासन आहे, बद्धकोणासन आहे, वज्रासन, पद्मासन, नौकासन ह्या सगळ्या आजारांमुळे कसं असतं की मी स्त्रियांना किंवा मुलींनाही सांगते की त्यांना एक पेल्विसला किंवा मग पाठ, शोल्डर, कंबर यांना एक चांगला ताण मिळतो, एक व्यायाम मिळतो, आणि मग खूप आजारांचं लक्षणं कमी झालेली आपण बघतो. सर्वात महत्त्वाचं स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मी एकच सांगते, मेडिटेशन आहे, ध्यानधारणा आहे, थोडा वेळ 15-20 मिनिटांचा वेळ आपण काढू शकतो आणि आपला वाढलेली चिंता, रोग, सॉरी वाढलेली चिंता, राग, क्रोध ह्या गोष्टींना जेव्हा आपण दूर करू तेव्हा आपल्याला आजाराची लक्षणं खरंच खूप छान कमी झालेली दिसतात. तर ह्या गोष्टी आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे, हेच मी सांगेन.
0: आणि खरं आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या की आपण जसं म्हणतो ना की जेवण औषधासारखं करावं, म्हणजे मग औषध जेवणासारखी घ्यावी लागत नाही.
1: अगदी बरोबर आहे हे, कारण आयुर्वेद तेच सांगते आहे की आहार हे सर्वोत्तम औषध आहे. औषधाची आवश्यकताच लागणार नाही जर तुम्ही आहार औषधासारखा घेतला. शरीराला पोषक आहार घ्या, मनाला पोषक घेऊ नका.
0: बरोबर. आणि पोट म्हणजे काही कचरा पेटी
1: नाही, अजिबात नाही.
0: अगदी जाता जाता मी तुम्हाला हे विचारतो की स्वास्थ्य राखण्यासाठी आयुर्वेद या संदर्भामध्ये तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: मी एकच सांगते की आयुर्वेद हे खूप पुरातन प्राचीन असं शास्त्र आहे. आयुर्वेद ह्याच्यामध्ये आयु आणि वेद असे दोन शब्द आहेत, म्हणजे आयुष्य कसं जगावं हे सांगणारं विज्ञान किंवा हे सांगणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे. तर नैसर्गिकरित्या आपण उपचार जे करतो ते आयुर्वेदाने करतो. व्याधीची अवस्था, रुग्णाचं बल, रुग्णाची प्रकृती आणि ऋतू ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन जर आपण नैसर्गिकरित्या आयुर्वेद याचा आधार घेऊन जर उपचार केले तर मला असं वाटतं की एकतर रोग होणार नाही, स्वास्थ्य आपल्याला चांगलं मिळेल, दीर्घकाळ आपल्याला निरोगी राहता येईल, आणि जर कोणते आजार झाले तर ते खूप लवकर दूर होतील.
0: आजच्या पुरता आपला वेळ झालेला आहे, तर उद्याच्या भागामध्ये आपण परत भेटणार आहोतच. आणि मंडळी, तुम्हाला असं आतापर्यंत कदाचित आमच्या काही स्त्रीला श्रोत्यांनी असं म्हटलं असेल की आमच्या आरोग्याबद्दल अजून काही आलेलं नाही, पंचकर्माबद्दल अजून काही आलेलं नाही, तर उद्याच्या भागामध्ये माया मॅडमकडून आपण ते सगळं जाणून घेणार आहोत की स्त्रियांच्या आरोग्यामध्ये पंचकर्माची भूमिका

0: आयुर्वेदाची भूमिका काय आहे. तर आजच्या भागापुरतं आपण इथंच थांबूयात मॅडम. आज आपण थांबूयात, उद्या आपण परत भेटूयात आपल्या आरोग्य संवाद या कार्यक्रमामध्ये. तर आज आपण इथे आलात, सहभागी झालात, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात हार्मोनल आजार, दीर्घकालीन व्याधी, स्त्रियांचे आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये आयुर्वेदाची भूमिका या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर माया राहुल बोरखडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकलात. याच मुलाखतीचा दुसरा भाग स्त्रियांचे आरोग्य, पंचकर्म आणि आयुर्वेद या विषयावर आपण पुढच्या शुक्रवारी 29 मे या दिवशी सकाळी 10 वाजता ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी, तांत्रिक सहाय्य दिलं होतं संजय किटुकले यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: श्रोतेहो, आताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोतेहो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
2: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहा. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
3: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोत्यो, सकाळचे 10:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत गंगा हा कार्यक्रम.
1: गीत गंगा
0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रेया घोषाल, वेला शेंडे आणि कुणाल गांजावाला यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांची शब्दरचना. संगीत आहे ललित सेन यांचं आणि चित्रपट आहे अर्जुन.

0: अश्रुदेवताचा पण आनंदी जोशी यांच्या स्वरात प्राणदा या चित्रपटातलं गीत ऐकलं. शब्दरचना आणि संगीत सुरेश पंडित यांचं होतं.
1: तुमचा चहा
2: EMI भार कसं मॅनेज करू?
1: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
2: कसं?
1: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
2: एवढे इझी?
1: कसलं इझी, हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
2: अरे बाबा नाही, तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
3: जाणकार राहा, सतर्क राहा.
0: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM 101.5 MHz वर, आणि कार्यक्रम सुरू आहे गीत गंगा.

श्रोते हो आता सबण स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अष्टपदी या चित्रपटातलं गीत ऐकलं. प्रशांत जमादार यांची शब्दरचना होती आणि मिलिंद मोरे यांचं संगीत.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. स्वर होता बेला शेंडे आणि स्वप्नील बांडोदकर यांचा. गुरु ठाकूर यांची शब्दरचना होती आणि निलेश मोहरीर यांचं संगीत.

सोनू निगम यांच्या स्वरात मंदार चोळकर यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं रोहन यांचं आणि चित्रपट होता हार्दिक शुभेच्छा.

0: श्रोतेहो आता सबण असा मी अशी ती या चित्रपटातलं गीत ऐकलं. आदर्श शिंदे आणि शिल्पा पै यांचा स्वर होता. मंदार चोळकर यांची शब्दरचना होती आणि अमित राज यांचं संगीत. श्रोतेहो या गीतासोबतच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीतगंगा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो सकाळचे 11 वाजले आहेत. आता ऐकूया फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
2: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
3: श्रोतेहो, आज स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे.
4: स्वर संवाद या फोन इन कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरे मनापासून स्वागत करते. हल्ली तुमच्यात नि माझ्यात वादच होत नाहीत, कारण हल्ली तुमच्यात नि माझ्यात संवादच होत नाहीत. ओळखीची ती वाट आपली आठवते का? पण त्या वाटेवर आता आपली भेटच होत नाही. शब्द साठवून ठेवलेत मी तुमच्यासाठी कित्येक, पण ते ऐकायला आता तुम्ही तिथे थांबतच नाहीत. काही क्षण असे असतात जे खूप काही सांगून जातात, पण आता तो आठवणचा पाऊसही का बरसत नाही? वाद नकोत म्हणून आपण अबोला धरला खरा, वाद नकोत म्हणून आपण अबोला धरला खरा, पण या मौनानेच दुरावा मात्र आणखीनच वाढला. हरवलेल्या त्या संवादाचा धागा पुन्हा एकदा जुळवूया. चला ना, आज आपण स्वर संवाद या कार्यक्रमात नव्याने एकमेकांशी संवाद साधूयात. चला तर संवाद साधण्यासाठी आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा सहभागी होतोय ते आपण बघूयात. हॅलो, हा स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलतोय?
5: मी आपला शुभचिंतक बाहुबली फुल, मी छत्रपती संभाजीनगर इथून वार्तालाप करीत आहे.
4: हो बोला सर, कसे आहात?
5: अरे मस्त आनंदात आहे. आपली मंगल कामना आणि प्रभूची छत्र छायेखाली 84 वर्ष सुरू असताना देखील मी सुखरूप आहे, आनंदात आहे. याचा हे सांगत असताना मला

0: आनंद वाटत आहे.
1: खरंच आहे सर, आपलं आरोग्य छान आहे आणि इतक्या वर्षाचे वय असून देखील सुद्धा खूप चांगल्या शब्दात तुम्ही तुमचं जे वक्तव्य आहे ते करत आहात.
0: आरोग्य धनसंपदा, आरोग्य ही हेल्थी वेल्थ.
1: खरंच
0: लहानपणापासून गाण्याची आणि संगीताची थोडीशी आवड असल्यामुळं तू छंद आज पावे तू जिवंत आहे ताई.
1: अगदी बरोबर बोला सर, कारण शरीर तंदुरुस्त जर असेल तर आपलं मन प्रसन्न राहतं आणि रोजच्या या धावपळीत आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ नक्कीच आपल्याला देणं महत्वाचं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: अंदाज पिक्चर मध्ये हे गाणं आहे, राजेश खन्ना आणि हेमा मालिनीवर चित्रित झालेलं आहे. या गीताचा आस्वाद माझ्या सोबत तुमचे स्नेही वीरेंद्र सुईटकर आणि प्रताप सुईटकर हे सुद्धा घेतील ताई.
1: नक्कीच सर.
0: जिंदगी एक सफर है सुहाना, या हकलच्या हो किसने जाना.
1: आपण आम्हाला कॉल केलात आणि आरोग्य संदर्भातली माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले धन्यवाद.
2: जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: मी रामहरी लोखंडे बोलतोय, करंजी रोड तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ. नमस्कार ताई,
0: नमस्कार.
1: आज मला या कार्यक्रमात एक गीत ऐकायचं होतं.
0: हा सर, बोला ना.
1: मला आज दिलेक मंदिर या चित्रपटाला गाणं ऐकत आहे. गाणीची बोल आहे, रुक जा रात ठहर जा रुकंबा गीतेनं मिलन की बेला, लता मंगेशकर यांनी गायलं ते. आणि हे गीत ऐकण्यासाठी आमचे काही श्रोता आहेत, मंजुताई लोखंडे, सूरज लोखंडे, हर्ष बाबू, सुरमित, आराध्या, त्याचबरोबर आमचे मित्र करंजी रोडचे रविचंद्र कांबळे, सुनीता कांबळे आणि बडनेरा येथून हिम्मतराव शृंगारे आणि पद्मताई शृंगारे, सगळ्यांनी गीत ऐकायला पाहिजे.
0: अच्छा, नक्की सर, आपण हे छानसं आपल्या आवडीचं गीत ऐकूयात. पण मला आपल्याला हे विचारायचं वाटेल की आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहता, तर तिथे काय बघण्यासारखं आहे?
1: यवतमाळ जिल्ह्यात आमच्या इथं पांडवदेव एक मंदिर आहे छोटंसं, हेमाडपंथी देऊळ आहे ते. आमच्या करंजीवरून जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर गाव आहे ते.
0: अच्छा,
1: तर तिथं दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी तिथे जत्रा भरते आणि महाशिवरात्री या दिवशी तिथे त्या ठिकाणी जत्रा भरते.
0: अच्छा,
1: आणि आधीच्या खेड्यापाड्यातील लोक त्या ठिकाणी असतात.
0: सर, आता तुम्ही सांगितलं की खेड्यापाड्यातली लोक सगळे एकत्र असतात, आणि मला आपल्याला हे विचारायचं वाटेल की खेड्यामध्ये जे नाते संबंध असतात ते खूप चांगले आपल्याला दिसून येतात, तर ते नात्याविषयी आपण काय सांगाल?
1: नाते एकमेकाचा आदर करणे, घरी आल्यानंतर त्यांचा सन्मान करणे, आणि ते लोक करतातच ते. कारण खेड्यात प्रथा आहे, आपल्या घरी पाहुणा त्याला पाय धुवायला पाणी देणे, त्याला सन्मान चाय पाणी करणे हे एक महत्वाचं काम करत असतात.
0: बरोबर, ते म्हणतात ना, कधी वेळ देणं महत्वाचं असतं, कधी ऐकून घेणं. नातं हे शब्दाने नको तर समजुतीने चालत असतं. अगदी शांततेही प्रेम ठेवणं म्हणजेच खरं नातं असतं, आणि हे जे नाते संबंध आहे हे प्रेमाने जपले जातात.
1: बिलकुल बिलकुल,
0: है ना सर? खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय.
1: वलगड इथून बोलतोय अशोक देशमुख. मला एक गाणं ऐकायचं होतं.
0: हा बोला सर.
1: भीमसिंग जोशी गाणं ऐकायचं होतं मला, माझ्या माहेरी पंढरी आणि माझ्यासोबत ऐकणारे माझी मित्र मंडळी सुभाष अभ्यंकर, नितीन खंडारे आणि माझी घरची मंडळी आहे, माझी पोरगी, माझी जवळी आदित्य नांदुरकर, सारिका नांदुरकर आणि माझा मुलगा भूषण देशमुख आणि माझी पत्नी सुशीला देशमुख.
0: अच्छा सर, काय काम करता आपण?
1: माझ्याकडून मॅडम काम काही होत नाही, पॅरलिस गेलाय माझा उजवा पाय, उजवा आत गेला 5 वर्षापासून. तुम्ही डोळ्यान अंध पण लहानपणापासून आणि माझं वय सध्या 57 चालू आहे.
0: पण सर मला असं वाटतं की तुम्ही डोळ्यांनी जरी आंधळे असाल तरी मनाने सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकू शकता, पाहू शकता, हो ना?
1: हो बसतो मॅडम.
0: आणि तुम्ही आता जे म्हंटल की आंधळ जरी असेल माणूस अवयवानी म्हणा, पण तरी देखील मन जर मोठं असलं तर मनाच्या डोळ्यांनी आपल्याला सगळं जग बघता येतं. आणि त्याच्यात जर आपल्या साथीदारांची सोबत आपल्याला लागली, आपले मित्र मैत्रिणी आहे, कुटुंब आहे, हे जर सोबतीला असले तर आपलं आयुष्य अधिकच सुंदर बनत.
1: आयुष्य आपलं हे मिळून जातात ना.
0: हो बरोबर.
1: अमरावती आकाशवाणी मॅडम पूर्ण कार्यक्रम ऐकतो सकाळपासून.
0: अच्छा.
1: आणि माझा जो रेडिओ आहे मोबाईलवर राखतो मॅडम, माझा जो मोबाईल आहे.
0: अच्छा, मोबाईल वरती कशावर ऐकता? न्यूज ऑन AIR ऍप वर ऐकता की FM च्या याच्यावर ऐकता?
1: स्पीकरांना मोठा चार्जिंग त्याच्यावर लागते मॅडम.
0: अच्छा.
1: अमरावती ऐकतो मॅडम मी.
0: अच्छा.
1: आणि मला रेडिओ ऐकायची फार फार छोटे छोटे कार्यक्रम ऐकतो, भक्तिगीत हे आणि मुलाखतीत पण ऐकलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला अनेक प्रकारच्या प्रेरणा भेटतात, माहिती भेटते. पण ऐकूया मॅडम आणि माझे मनाची एकदम खुशी होईल.
0: नक्की सर, आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छान.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हा, स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: मी मक्काम कराड, जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: हा, बोला तुकाराम भाऊ, कसे आहात?
1: आम्ही एकदम ठीक, तुम्ही कसे आहात?
0: आम्ही पण एकदम छान आहोत सर. काय म्हणते, इकडचं वातावरण कसं आहे?
1: वातावरण जरा ढगाळ वातावरण आहे, थोडी उकाड्यापासून जरा आम्हाला समाधान मिळते जरा.
0: अच्छा, आमच्या इकडचं तापमान सध्या खूप तापलेलं आहे, 47 डिग्री सेल्सिअस वर गेलेलं आहे.
1: आमच्याकडे 34-35 आहे की.
0: अच्छा सर, मला हे विचारायचं वाटेल की 22 मे हा जागतिक जैव विविधता दिवस म्हणून साजरा केला जातो, तर जैव विविधतेविषयी आपण काय सांगाल? काय वाटतं, किती महत्वाची आहे जैव विविधता?
1: जैवविविधता तसेच चांगलं आहे की लोकांनी पण काही केलं, प्राणी मात्रांना आपण जीव लावला पाहिजे ना. ते काही प्राणी असे असतील की त्यांना खायला अन्न सुद्धा मिळत नाही, त्यांना आपण द्यायला पाहिजे. पक्ष्यांना पाणी दिलं पाहिजे. आता उन्हाळी तीव्रता भरपूर वाढायला लागली ना.
0: बरोबर, ते म्हणतात ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मानवाचे आणि निसर्गाचं नातं हे अतूट आहे, आणि जैव विविधतेचं रक्षण करणं हेच आपल्या भावी पिढीचं संरक्षण झालेलं आहे. आणि जर आपण जीवजंतू पक्षी वनस्पती यांचा मेळ साधून जर सगळ्यांची जर आपण काळजी घेतली, तर नक्कीच निसर्गाचा समतोल आपण राखू शकतो आणि आपलं जीवन आपण समृद्ध करू शकतो.
1: ग्रुप आहे, ज्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही काय केलं मॅडम, शिंगा पकरासनी धान्य पाणी ठेवण्या संकल्प केलेला आहे.
0: अच्छा,
1: आम्ही प्रत्येक जण आपापला भाग वाटून घेतलाय आणि प्रत्येक जण घर आपल्या घराच्या छतावर बाल्कनीत असं झाडाला पाणी भांडी धान्य ठेवतो.
0: अरे वा, खूप छान. म्हणजे तुम्ही देखील एक जैव विविधतेसाठी थोडासा हातभार लावलेला आहे असं म्हणता येईल.
1: हो
0: सर, खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: चित्रपट नाव आहे तिसरी कसम, गीताचे बोल आहे दुनिया बना रेवाडे काय को दुनिया बनाई, मुकेश यांनी गायलेलं गीत आहे.
0: खूप छान गाणं सर आपण निवडलेलं आहे. हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
1: सर्वप्रथम तुम्ही घ्या गाण्याचा आनंद.
0: नक्की.
1: आमचे मित्र आहेत प्रियसाय राजशेळकेजी, सुनील बडेजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारी, विजय पाटील तारुकरजी, धनंजय केटेलजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामचंद्र कोरडेजी, संतोष शिंदेजी आणि कांताबाव रामगडेजी, या सर्वांच्या पद्धतीला जोड घालत आहे.
0: चला, आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: मी चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलतोय. काय
0: सर, छंद आपले कोणकोणते आहेत?
1: मला पुस्तके वाचून आवडते. लहानपणापासूनच कादंबऱ्या, मराठी, राहुल सासूताईंचे उपन्यास, त्यांचे शिवरायांची पुस्तकं, वदंतानंद कौशिंबायन. माझ्याकडे आता 40,000 पुस्तकं जमा झाले आहेत.
0: अरे वा, खूप छान गोष्ट आपण सांगितलीत. कारण आजच्या या जगामध्ये वाचाल तर वाचाल ही म्हण सगळ्यांना सांगावी आपल्याला लागते. कारण आजकाल मोबाईल मुळे वाचणं खूप कमी झालेलं आहे आणि या काळामध्ये आपल्याकडे पुस्तकं जमा झाली आहेत. खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे.
1: आता मी आणखीन कमीत कमी 40-50 पुस्तकाची आत्ताच आणून दिलेली आहे.
0: अरे वा, खूप छान. आणि ते म्हणतात ना, पुस्तक जर आपण वाचलं तर ज्ञानाची श्रीमंती ही खरी त्या पुस्तकातून मिळणाऱ्या संपत्तीमुळेच जास्त असते.

0: कारण पैसा हा आज आहे उद्या नाही, पण आपल्याला पुस्तकातून जे ज्ञान मिळतं ते कायम आयुष्यभर आपल्या सोबत राहतं.
1: लहानपणापासून कसं आहे, आमच्याकडे एक छोटासा रेडिओ होता त्या काळात, 1983-84 दरम्यान रेडिओ ऐकला की मला चांगलं वाटायचं ऐकणे वगैरे. आणि माझ्या वडिलांच्या खूप माग लागला, मला 84 मध्ये रेडिओ मिळाला. रेडिओ आणून दिला तर त्याचे नाट्य वगैरे ऐकायचो, त्यानंतर गाणे ऐकायचो, त्याच्यात कविता वगैरे यायचे, महिलांचे ओटीवर वगैरे कार्यक्रम वनिता विषय यायचे नागपूर केंद्राला, मुलाखाती यायच्या सकाळच्या, सकाळच्या बातम्या संध्याकाळच्या बातम्या जसा नागपूर केंद्राच्या. त्यावेळेला होते नेताजी राजगडकर म्हणायचे की आकाशवाणी नागपूर 6:50 झालेले आहे, नेताजी राजगडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. असं जे ऐकूया मला सारा साहित्याचं ज्ञान त्या आकाशवाणीनं दिलेलं आहे, तर मला लिहिण्याचा छंद लागला. आणि मी असं पद्धतीनं ते 2-4 शब्दाचं पुस्तक कार्डवर नाट्य म्हटलं तर त्याचं मी असं समीक्षण करायचो की ते त्या काळाचे जे निवेदक होते उद्घोषक होते ज्यांना खूप आवडायचं माझं, त्यावेळेला माझं अक्षर खूप छान होतं काही.
0: अच्छा, ते म्हणतात ना पुस्तक शिकवतात जगावं कसं आयुष्य, पुस्तक शिकवतात घडवावं कसं भविष्य, आणि पुस्तकच लिहायलाही शिकवतात.
1: आणि या आकाशवाणीच्या माध्यमातूनच मला खूप खुशी असे मित्र मिळाले आहे, आकाशवाणी श्रोता मित्र माझे उद्घोषकांसोबत सुद्धा माझे त्यांचे सोबत सुद्धा त्यांचे फोन नंबर सुद्धा माझ्याकडे आहेत, तर ते सुद्धा माझ्यासोबत बोलतात. आणि माझ्या अनेकांच्या ग्रुपवर माझं नाव आहे, त्या कारणानं 15 दिवसात मी आकाशवाणी अमरावतीला फोन करत असतो.
0: नक्की सर,
1: जगण्याचं एक साधन झालेलं आहे आकाश.
0: खरंच आहे सर, या आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन गाणी ऐकता येतात, आपल्या मनातील इच्छा आकांक्षा आपलं मन कुठेतरी व्यक्त करता येतं ते आकाशवाणीच्या माध्यमातून. सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: मला गीत ऐकायचं आहे जो ऋणानुबंध आहे, हा नेहमी माझ्या मित्रांसोबत आकाशवाणी सोबत आणि माझ्या घरच्या लोकांसोबत, ज्या ज्या लोकांनी मला आतापर्यंत साथ दिली आहे, विरोधक मिळाले, मित्र मिळाले, त्या लोकांनी मला आतापर्यंत जी साथ दिली आहे त्यांच्यासाठीचा हा जो वाणी जयराम आणि कुमार गंधर्व यांच्या आवाजातलं देव दिनाघरी धावला या नाटकातलं नाट्यपण मला ऐकायचं आहे. ऋणानुबंधाच्या इथून पडलेल्या गाठी भेटी तत्ष्ट तामूस.
0: खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं.
1: गुणवंत कडू, गौतम रागोले, सिद्धार्थ गुंडाळे, सावंतर गंगाधर, प्रवीण आगोणे, प्रतिभाताई घरडे, कुमार चंद्रसिंग घरडे, साहेबरावजी गिडाम आणि मथुराबाई गिडाम हे माझ्यासोबत ऐकायला.
0: चला आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे.

0: न्याय स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1454 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: हॅलो
2: हॅलो
1: स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
2: माझं नाव छाया नाईक आहे।
1: अच्छा, कुठे येते हे गाव?
2: ते इसरोडी गावाचं नाव ऐकलं का तुम्ही? तिथे धरण वगैरे आहे, ते गावाजवळ आहे, ते गाव इसरोडी गावरोडी।
1: अच्छा, ते आपल्याला काय करायला आवडतं? कुठला छंद आहे आपल्याला?
2: मला गाण्याचा छंद आहे, ऑर्केस्ट्रा मध्ये वगैरे भाग घेत असतो।
1: अरे वा, म्हणजे तुम्ही गाणं देखील म्हणता तर। कधीपासून गाणं म्हणण्याची सुरुवात केली आपण?
2: मी आमच्या शाळेमध्ये ना संगीतच्या परीक्षा वगैरे दिल्या ना, मी 4 परीक्षा दिल्या।
1: अरे वा,
2: मग आमचे सर आम्हाला शिकवतात गाणे वगैरे, तर मग तेव्हापासून लागला आम्हाला छंद।
1: अच्छा, मग तुम्हाला आठवतं का की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठलं गाणं म्हटलं होतं शाळेत असताना?
2: मी शाळेत असताना गाणं म्हटलं होतं, हर करम अपना करेंगे हर वतन तेरे लिए।
1: आता तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला संगीत हा विषय खूप आवडतो, है ना? गाणं म्हणायला तुम्हाला खूप आवडतं, मग हे गाणं थोडस गुणगुणायला आवडेल का तुम्हाला? खूप छान आवाज आहे ताई तुमचा, आणि असेच खूप छान छान गाणे तुम्ही कायम म्हणत राहा आणि सगळ्यांना कायम ऐकवत राहा। मला हे सांगा की आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
2: मला कार्यक्रमाबद्दल गीत ऐकायचं आहे, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, तेरी तेरी है, ओ मा ओ मा।
1: अच्छा, ताई हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
2: माझी ताई आहे एक, संध्याताई, आणि माझे जीजू अरविंद श्रीवास्तव, आणि माझी एक मैत्रीण आहे जयश्री बोधक, आणि नीता गुप्ता।
1: चला तर आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानसं हे गीत।

0: हॅलो, स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: आकाशवाणी अमरावतीसाठी फोन लागलाय ना?
0: हा, आकाशवाणी अमरावती मध्ये फोन लागलाय. कुठून बोलताय सर आपण?
1: मी मुक्काम पोस्ट वरवत खंडेराव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा
0: येथून बोलत आहात.
1: हा,
0: काय करता सर आपण?
1: मी ट्रेन मध्ये धंदा करतो, कटलरी व्यवसाय.
0: अच्छा,
1: आता आकाशवाणी अमरावतीला मी आज पहिल्यांदाच माझा फोन लागलेला आहे.
0: अच्छा,
1: मी दररोज ऐकतोय सकाळी भक्ती संगीत 11 वाजता आपला इथे गीत गुंजन, गीत गंगा 10:30.
0: अच्छा,
1: हा
0: आमचे जे कार्यक्रम तुम्ही ऐकता तर हे आपल्याला कसे वाटतात? काय ऐकायला आपल्याला आवडतं जास्त?
1: मला जास्त हे सोड संवाद, गीत गुंजन, याच्यामध्ये गीत गुंजन मध्ये खूप चांगले गाणे.
0: अच्छा,
1: हा म्हणजे नवीन नवीन असतात. मी डोळ्यावर ब्लाइंड आहे.
0: अच्छा,
1: माझी पत्नी पण ब्लाइंड आहे आणि 2 मुली 5 झाल्या माझ्या हातात. HSC आणि SSC चा रिझल्ट लागलेला.
0: अरे वा, चला अभिनंदन तुमच्या दोन्ही मुलींचे.
1: अर्पिता नावाची एक मोठी मुलगी आहे, तिला 82.67 मार्क्स मिळाले.
0: अरे वा.
1: आणि एक दृष्टी आहे लहान, तिला 85 मार्क्स मिळाले.
0: दोघींचेही खूप खूप अभिनंदन आकाशवाणी परिवारातर्फे. इतके छान मार्क त्यांना मिळालेत. आता पुढे भविष्यामध्ये त्या काय करण्याचं?
1: मोठी इच्छा आहे की एला ऍडमिशन घेणार ती.
0: अच्छा,
1: आणि MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी चालू करणार.
0: अरे वा, आणि लहानीला काय करायचंय?
1: सायन्स घेतलं तिने, ऍडमिशन झालेली आहे.
0: अरे वा, खूप छान. परिस्थितीवर मात करून इतक्या चांगल्या मार्कांनी दोन्ही मुली तुमच्या पास झालेल्या आहेत आणि चांगले मार्क मिळून भविष्यात त्या कुठल्या तरी पदावरती नक्कीच पोहोचतील असे आशा व्यक्त करते आणि दोघींना पण शुभेच्छा देते.
1: पण मॅडम कसं माहितीये का, पण नो ट्युशनची मार्क्स आहेत बरं का?
0: अरे वा, खूप छान. आजच्या या युगामध्ये न ट्युशन करता जर इतके चांगले मार्क मुलींना मिळालेत तर कदाचित त्यांना ट्युशन असती तर त्याच्यापेक्षाही अधिक चांगले मार्क त्या मुलींना मिळू शकले असते, है ना?
1: हो हो.
0: आणि परिस्थितीवर मात करून इतक्या चांगल्या पद्धतीने मेहनतीने हे मार्क कमवलेले आहेत तुमच्या मुलींनी, त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या मुलींचं कौतुक करावंसं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची हिंमत आहे तुमच्या सारख्या आई वडिलांची की ते आपल्या मुलांना वारंवार प्रेरणा देतात आणि मुलींना घडवणं हे शेवटी आई वडिलांच्या हातातच असतं आणि ते तुम्ही दोघही जण करत आहात.
1: बरोबर.
0: खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित नवीन गाणं कुठलं?

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: नमस्कार स्नेहलताई,
0: नमस्कार.
1: बाबनराव लकाळगाव वस्ती इथून हिम्मतराव श्रंगारे बोलतो ताई तुमच्याशी.
0: सर, 1772 मध्ये भारतीय समाज सुधारक, धर्मसुधारक आणि ब्रह्म समाज थोर संस्थेचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक मानले जातं.
1: बरोबर.
0: तर त्यांच्याविषयी आपण काही सांगू शकाल?
1: मी तर लहान असताना त्यांचा पाठ वाचला तर काही मला चौथीला होता.
0: हा,
1: राजा राम मोहन राय खूप चांगले थोर सामाजिक होते आणि त्यांनी खूप चांगलं कार्य केलं त्यांच्या काळामध्ये. काळ आपण बघितलं नाही ताई, माझा जन्म नव्हता तेव्हा, ना तुम्ही पण होता ना मी पण होतो.
0: बरोबर. तरी देखील त्यांनी इतकं महान कार्य करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आज त्यांच्यावर आधारित जी पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून नक्कीच माहिती आपल्याला मिळू शकते, है ना. सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: कभी कभी ना तो चित्रपट आहे, तेरे फुलो जैसा रंग तेरे शीशे जैसा अंग तुम्हार रह गया दंग, आते जाते करो तंग मेरे तेरे अच्छे नहीं ढंग, तुम मैं करूंगी सगाई किसी दूसरे के संग. हे गाणं तय गीतकार आहे साहिर आणि संगीतकार आहे खय्याम. आणि हा चित्रपट मी 1970 दशकात बघितला होता ताई.
0: आणि खूप सुंदर हा चित्रपट आहे सर.
1: आणि ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा चित्रित केलेलं गीत आहे ताई.
0: बरोबर बोलला सर. आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं छानस हे गीत. हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत?
1: माझ्या परिवारात आहे ते पद्माताई शृंगारे, सुमित शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री शृंगारे, माझा समस्त शृंगारे परिवार, अमरावती रेडी छोटा संघाचे शामपेठे हिरामन शेंडे, प्रल्हाद पद्मे, रामेश्वर गुण, सिद्धार्थ गुणाने, हरुणभाई टेलर, मलिक टेलर आणि प्रमोद काळे आणि सतीश मेश्रांत हे काही खूप आवडीने कार्यक्रम ऐकतात आपलं अमरावती आकाशवाणी.
0: हो सर, नक्कीच. हे सगळे श्रोता वर्ग पत्रही पाठवतात आणि आवडीने हे कार्यक्रम ऐकतात, त्यांच्याही प्रतिक्रिया आम्हाला आमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचत राहतात. धन्यवाद सर, आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल.

0: बरं समजा त्या कार्यक्रमात आपला फोन लागलाय, कुठून बोलताय?
1: मी यवतमाळ मधून विठ्ठल रामबाडावी बोलतो आणि मी दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे, कारण मी तबला विचारला आहे ना.
0: अच्छा.
1: आणि गायनाचा छंद आहे, कारण गायन, तबला, बासरी, हार्मोनियम
0: हे सगळे वाद्य तुम्ही वाजवता?
1: जवळ जवळ केस्टामध्ये मी म्हणजे एट ए टाइम म्हणजे 200 वाद्य वाजवून शिकलेलो आहे मॅडम.
0: अरे बापरे.
1: हो.
0: सर, याची आवड तुम्हाला कशी आणि कधी पासून लागली?
1: त्याची आवड म्हणजे माझी आईच गायिका होती.
0: अच्छा.
1: ती जात्यावर गाणे म्हणत होती आणि मला खाली टाकून देत होती, तर छोटा होतो आईचे गाणे ऐकायची म्हणून सवय लागून गेली मला सुद्धा, म्हणजे कारण म्हणजे संगीताने घेरला समजा.
0: चला, म्हणजे संगीत लहानपणापासून तुम्ही ऐकत गेले आणि ते संगीत ऐकण्यामुळे वाद्य वाजवण्याची सवय तुम्हाला लागली आणि ते संगीत आणि आपलं जीवन आनंदमय करून टाकलं असं आपल्याला म्हणता येईल.
1: विशेष म्हणजे मी नाकाने बासरी सुद्धा वाजवू शकतो.
0: अरे वा. कारण संगीत एक अशी कला आहे जी कानात जाऊन सरळ हृदयाला भिडते.
1: बापरे. संगीत म्हणजे जागृत ज्योत आहे ना मॅडम.
0: अगदी बरोबर. कारण संगीत गायक श्रोत्यांना आनंद देते, आजारी माणसांना रिझवते, प्रेमी जनांना मनोमन खुलवते आणि लहान मुलांना धमाल आणते. अशी ताकद या संगीतामध्ये आपल्याला दिसून येते, है ना? सर, खूप छान वाटलं आपल्याशी बोलून संगीत या विषयावरती आणि आपला तो आवडता छंद आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: गाणं तर सांगतोच मी काही मंडळींचे नाव सांगतो. अंबादाजी गावंडे, शोभा गावंडे, रितेश गावंडे, प्रशांत गावंडे, शीतल गावंडे, आर्या गावंडे, नियल गावंडे, प्रतीक अपर्ते, दिलीपराव डहाके, वंदना डहाके, रितेश डहाके, शुभांगी डहाके, अंकुश डहाके, नंदताई मडावी, सचिन मडावी, देवानंद मडावी, हे कोण आहे माझ्यासोबत? माझा घरचाच परिवार. आम्हाला गाणं ऐकायचं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. पागलपण की बात न बोलो.

पागलपन की बात न बोलो, पागलपन की बात।

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय?
1: मी पुलगावहून बोलत आहे मॅडम. माझं नाव सुनील पेंदाम, बडे फ्लॅट वार्ड नंबर 3 पुलगाव.
0: काय करता सर आपण?
1: ते किराणाचे दुकान आहे.
0: सर मला हे सांगा की पुलगाव हे गाव जे आहे हे कशासाठी ओळखल्या जात?
1: हे वर्धा नदी आहे मॅडम, त्याच्या काठीवर आहे हे गाव पुलगाव.
0: विश्वास हा खूप मोठा शब्द आहे आणि विश्वासाच्या भरोशावरच आपली सगळी नाती निभवत असतो आपण. तर या विश्वासाविषयी आपण काय सांगाल, काय वाटतं आपल्याला?
1: पहिले याच्यामध्ये चांगला विश्वास होता मॅडम, आता ह्या जमान्यात कोणावर विश्वास करणं दुर्लभ आहे.
0: अच्छा.
1: आपण बँकेत पैसे जमा करतो, सायबर वाले केव्हा काय कसे आयडियानं पैसे चोरून घ्यायचे माहितच नाही पडत.
0: बरोबर.
1: पहिले बँकेवर किती मोठा विश्वास होता, मग ते सायबर वाले मी बँक से बात कर रहा हूँ, मैं ये कर रहा हूँ वो कर रहा हूँ, याच्यामध्ये आपले जे माणसं आहे लवकर याच्यामध्ये चालले जात.
0: बरोबर. पण सर त्याच्यासाठी वारंवार आपल्याला जाहिरातींच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येतं की असे जे इंटरनेट वरती आलेले SMS असतात किंवा मग फोन कॉल्स असतात याच्यापासून आपण नक्कीच दूर राहायला पाहिजे. आणि कुठलाही पिन नंबर असेल किंवा आपल्याला आलेला OTP असेल हा कोणालाही न देता डायरेक्ट बँकेत जाऊन जर आपण त्या संदर्भात बातचीत केली किंवा विचारपूस केली तर नक्कीच या फसव्या जे SMS आहे कॉल्स आहे याच्यापासून आपण वाचू शकतो.
1: हो, बँक जे जेवढे भी कर्मचारी आहेत ते OTP मागतच नाहीत.
0: बरोबर.
1: मगर आपले लोक असे आहे का OTP देऊन देते आणि आपला पूर्ण जे कमाई राहते आपली जीवन पूंजी ते पूर्ण चालली जाते.
0: बरोबर आहे. याच्यामध्ये आपली सहनशीलता सगळ्यात महत्वाची ही आहे की लोक कोणीही फोन केला किंवा कुठलीही माहिती जर आपल्याला त्यांनी विचारली तर ती पूर्ण माहिती न देता ते कोण आहेत कुठून बोलत आहेत याची शहानिशा केल्याशिवाय आपले जे वैयक्तिक माहिती आहे ही लोकांपर्यंत आपण नक्कीच द्यायला नको. सर आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. अच्छा, या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय?
1: मला मॅडम आता उन्हाळा खूप तापून राहिला, त्याच्यासाठी एक आलता अमिताभ बच्चन मौसमी चॅटर्जी वर ते गाणं चित्रित केलं आहे. फिल्मचं नाव आहे मंदिर आणि गाण्याचे बोल आहे लता मंगेशकर ची आवाज मध्ये गाणं आहे.
0: अच्छा, हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत?
1: माझ्यासोबत आहे सुनीता पेंदाम, निकिता पेंदाम, दानिनी पेंदाम, प्रिया पेंदाम, कुमार सिंगारे आणि अब्दुल कलाम.
0: चला तर आम्ही आपल्याला ऐकवित आहोत आपल्या आवडीचं.

0: श्रोते हो, या शेवटच्या कॉलवरील संवादासोबतच इथे थांबण्याची वेळ झाली आहे. परंतु या फोन इन स्वरसंवाद या कार्यक्रमातून नव्याने काही श्रोत्यांना सहभागी होण्याकरता मी सांगू इच्छिते की प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान 0721 2 99 10 38 या भ्रमणध्वनीवरून आपण आमच्याशी संवाद साधू शकता. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा तपासून घ्या, 0721 2 99 10 38. आजच्या कार्यक्रमात ज्यांचे फोन कॉल्स आम्ही सहभागी करून घेतलेत कृपया त्यांनी पुढील 2 आठवड्यांपर्यंत कॉल करू नयेत, कारण या फोन इन स्वरसंवाद या कार्यक्रमात नवीन श्रोत्यांकडून नवीन माहितीसह त्यांच्या आवडीची गाणी आवडत्या व्यक्तींना ऐकवून आमच्याशी त्यांना मनसोक्त गप्पा करू द्यात. जाता जाता हे सांगू इच्छिते की आजच्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे यांची, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि गजानन पुस्कडे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. श्रोतेहो, स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्यायला मात्र विसरू नका. स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि हो, गाण्यांचा मनसोक्त आनंदही घेत रहा. चला तर मग स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमातून वेळ झाली आहे ती आपली रजा घेण्याची, तर आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरेला द्या रजा. नमस्कार.
1: फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वरसंवाद, फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.

श्रोतेहो, आताच आपण स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आता ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो, आज आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करतोय. तर जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि नैसर्गिक परिसंस्था यांचं वैविध्य होय. जंगलातील वृक्ष, आकाशातील पक्षी, नद्यांतील मासे, शेतीतील पिकं आणि अगदी छोटासा कीटकही या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही जैवविविधता अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. हे आपण खूप छोट्या पण महत्त्वाच्या

महत्त्वाच्या प्रयत्नांनी पार पाडू शकतो, ते म्हणजे झाडं लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून, पाण्याची बचत करून, पर्यावरण स्वच्छ ठेवून आणि वनस्पतींचं संरक्षण करून.

0: मैत्रिणींनो, गजानन वाटवे यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. चला तर मग मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर आणि नयन पवार. संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्यूशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
3: आई ग, खूप दुखतंय ग, जरा हळू लाव ना औषध. हात नको लावूस ग पायाला, खूप खूप दुखतंय.
2: या ओरडू नकोस, थोडंफार दुखणारच आहे. आणि मला सांग, पायाला जर स्पर्शही केला नाही तर औषध कसं लावू ग मी?
4: रिया, मला सांग, तू कुठं धडपडलीस ग?
1: काही नाही का आजी, तिला सवयीच नुसती धडपडायची बघ.
3: ए तू चुप रे, मने सवयीच आहे धडपडायची. अग आजी, मी की नाही गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते.
4: अगो बाई, सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय, तुझ्या दादूड्याचं काम चक्क तू केलंस.
3: ए आजी, काय ग तुझं हे, माझा पाय किती दुखतोय बघ ना. एक तर तुझं राहुल बाळच गुणाचं नाहीये, मी पण करत असते काम. आता तो माझ्या आधी उठून गच्चीवर जातो, मग घालतो झाडांना पाणी,

0: कशाला उठायचं एवढ्या लवकर?
1: तुझ्यासारखं नाही मी सूर्यवंशी, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपायला रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घालतो बघ मी, त्यामुळे कसा फिट अँड फाईन आहे. तुझ्यासारखं नाही एवढंसं लागलं तर मुळू मुळू रडायला लगेच.
0: आजी बघ ना का कसा बोलतोय हा, आधीच माझा पाय केवढा मुरगळलाय, किती दुखतय माहितीये का, आणि हा मला चिडवतोय बघ ना.
2: ए राहुल गप्प बस बघू तू. अग पण तिला झालंय काय, गच्चीवर पडलीस का पाय घसरून?
0: नाही गाजी, झाडांना पाणी देऊन झालं की पक्ष्यांसाठी छोट्या भांड्यात पाणी ठेवलं, मग खाली येत होते तर चुकून एक पायरी सुटली, पुढच्या पायरीवर पाय गेला, तोल सावरायला गेले तर एका पायावर भार पडला आणि तो मुरगळला. ग
2: अग औषध लावू दे ना मला आधी तू.
0: अगाजी खूप दुखतय ग.
1: पण रिया पायरी सुटली कशी, नीट बघून उतरायचं होतं ना, अशी कशी एक पायरी सुटली बरं? मला तरी वाटतंय बहुतेक ना तुला चष्मा लागलेला दिसतोय, डोळे चेक करून घेतलेच पाहिजे बघ आता तुझे.
2: वा वा वा वा, लगेच सुतावर स्वर्ग गाठायला निघालाय म्हणे चष्मा लागेल. चुकून झाली ती गोष्ट म्हणून पाय मुरगळला तिचा एवढंच.
1: पण तिने डायरेक्ट उडी मारली ना आई.
2: अग रश्मी तो म्हणतोय तिने एकदा तपासून घ्या की गळतीचे डोळे.
0: आजी माझा पाय मुरगळलाय, त्याचं दुखणं नीट करा आधी, डोळ्याचं काय काढलं मध्ये. आई ग खूप दुखतय ग.
2: अग रश्मी किती सुजलाय ग तिचा पाय.
3: हो ना,
2: एक काम कर बघ, तिला आंबे हळद लाव गरम करून.
1: पण मी काय म्हणतो तुला सांगू का आजी, एकदा ना आपण तिचे डोळे तपासूनच घेऊ बघ.
2: पुन्हा डोळ्यावर आलास का रे तिच्या?
1: आई परवा तू तिला खिचडी करायला सांगितली होती ना.
3: हो.
1: हा मग तिने काय केलं आठवतंय त्या दिवशी?
3: हो चांगलंच आठवते, मुगाची डाळ समजून उडदाची डाळ घातली होती खिचडीत.
1: म्हणून तर मी म्हणते डोळे चेक करून घ्या.
0: अग सगळ्यांनी तर खाल्लीस ना ती खिचडी.
3: पण तू उडदाची डाळ घातलीस ना मुगाच्या डाळी ऐवजी.
0: हो ग पण दोन्ही डाळी सारख्याच दिसतात ना. तरी मला थोडी शंका आली होती की मुगाची डाळ पांढरी का दिसतीये, मग मला वाटलं की तू पावडर वगैरे लावून ठेवली असशील खराब होऊ नये म्हणून.
3: छान,
0: चांगली तीन चार पाण्याने धुवून मगच टाकली मी खिचडीत ती डाळ.
1: तरी पण रंग गेला नसेल ना पांढरा.
2: अग भाई असं झालं तर तरी मी म्हणत होते खिचडी एवढी चिकट का लागतीये. तुझ्या पुष्पाजीवरच गेलीस बघ वेंदळेपणाला, तिनं काय तांदळात साखर मिसळून ठेवली आणि तू काय खिचडीत उडदाची डाळ घातलीस.
3: हो बाई, ते तांदळातून साखर मिसळलेली ती वेगळी करता करता ना अगदी नाकी नऊ आले होते माझ्या.
1: नऊ कसले, दहा पण आले असतील.
2: आणि अजून वर म्हणते कशी, मला सगळं स्पष्ट दिसत.
1: आजी त्या दिवशी तर ती मांजराला उशी समजून थोपटत होती माहितीये. आणि विचारलं तर म्हणते कशी माहितीये, ती मांजरच आरामात पडली होती ना उशी सारखी.
2: अरे मोती बिंदू वाढला होता तिच्या डोळ्यातला म्हणून तर मग ऑपरेशन केलं ना मागच्या आठवड्यात डोळ्यांचं तिच्या.
3: हा अहो आई किती खर्च आला हो?
2: काय काहीतरी 60,000 आला म्हणे.
3: आपली पुष्पा मावशींनी तर आरोग्य विमा काढलाय ना, त्यांना तर काहीच खर्च लागला नसेल.
2: तिला नाही आला म्हणे खर्च काही, पण तिची मैत्रीण आहे ना मालती, तिने पण आरोग्य विमा काढला होता. तिच्या ऑपरेशनच्या वेळेस मात्र तिला काय 6,000-1,000 रुपये भरावे लागले.
3: असं कसं काय झालं बरं?
1: अग आजी तिला 6,000 रुपये का भरावे लागले माहितीये का? कदाचित ना तिने पॉलिसी काढताना आहे ना 10% कोपेचा ऑप्शन निवडला असेल.
2: म्हणजे काय रे राहुल?
1: अगं कसं आहे ना, कोपे म्हणजे असा प्रकार असतो ना की आपण पॉलिसी काढताना जर कोपे घेतला 10%-20% समजा, तर समजा जर आपल्याला 50,000 रुपये खर्च आला आणि 10% जर कोपे असेल ना तर 5,000 रुपये आपण द्यायचे.
3: अच्छा
2: अग बाई असं पण असतं का?
1: हा, आणि आपल्याला असं वाटतं की मी तर पॉलिसी काढली आणि मी कशाला पैसे भरायचे.
3: बरं
1: आहे ना ग, पॉलिसी काढताना लोक पटकन सहाय करून मोकळे होतात, पण आहे ना पॉलिसी काढताना ह्या आधी नीट बघून घेतलं पाहिजे, नाहीतर मग ऐन वेळेत अशी अडचण निर्माण होते.
2: खरं की रे.
0: ए दादुड्या तू हे काही इन्शुरन्स कौतुक सांगूच नकोस बघ, माझी मैत्रीण आहे ना विभावरी, तिच्या आजोबांनी काढला होता विमा, त्यांनी मोती बिंदूच ऑपरेशन केलं तर त्यांना सगळे पैसे स्वतःलाच भरावे लागले बघ.
3: अगं बाई
1: अगं स्वतःलाच कसे काय भरावे लागतील पैसे, त्यांनी पॉलिसी कधी काढली होती बरं?
0: मागच्या 70 वर्षी काढली होती.

0: पॉलिसी काढली, लगेच उद्या ऑपरेशन ला गेलं, असं काही गोष्टींमध्ये नाही करता येत.
1: म्हणजे
0: त्याला आहे ना वेटिंग पिरियड साठी थांबावं लागतं.
1: वेटिंग पिरियड?
0: हा, आणि त्या आजोबांनी वेटिंग पिरियड संपायच्या आताच ऑपरेशन केलं ना.
1: बर बर बर.
0: म्हणजे कसं आहे ना की पॉलिसी काढल्यापासून आहे ना 24 महिन्यांच्या आत मोतीबिंदूचं ऑपरेशन जर केलं तर त्याचे पैसे हे आपल्यालाच भरावे लागतात. म्हणजे 24 महिने म्हणजे 2 वर्ष झाले ना. हा, मग 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो.
1: मग हे मोतीबिंदूलाच असतं का फक्त?
0: नाही, कसं आहे ना काही आजारांसाठी काही काळ थांबावा लागतं, ज्याला आपण स्लो ग्रोईंग डिझीज म्हणतो. म्हणजे जसं की हर्निया झालं, गुडघ्याचे आजार झालं किंवा पाईल्स झालं, तर जे हळूहळू होणारे जे आजार आहेत. मोतीबिंदू काही एका दिवसात नाही ना होत.
1: हा बरोबर.
0: तो हळूहळू तयार होतो. मग पॉलिसी काढताना जे आहे ना की आपण ते बघणं गरजेचं आहे की वेटिंग पिरियड हा किती महिन्यांचा आहे. 24 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे तर मग त्या आजार जर हळूहळू होणारे असेल तर मग आपण त्याचं 24 महिन्यांनी ऑपरेशन करावं.
1: अच्छा,
0: म्हणजे या आजोबांना 1 रुपया पण द्यावा लागला नसता कदाचित.
1: बर बर. म्हणजे लगेच ऑपरेशनची गरज नसेल असं म्हणू शकतो का आपण?
0: हो बरोबर. आपण ज्या आजारांसाठी काही वेळ थांबू शकतो ना, तर तिथे थांबलं तर मग आपल्याला पैसे भरावे लागत नाही.
1: बर. म्हणजे विमा कंपनी म्हणते पहिली ओळख वाढू द्या मग मदत करतो. तसंच काही सर.
2: अगं रश्मी, आजकाल ती हॉस्पिटलची पायरी चढली की जे खर्चाला सुरुवात होते ती हॉस्पिटलची बिल पाहूनच हृदय धडधड करायला लागतं बघ बाई.
1: हो ना आई, आणि म्हणूनच मला वाटतं आरोग्य विमा काढला ना तर चांगलंच बरं का. आपल्याला कशाला घ्यायला लागतोय विमा? बाबांच्या कंपनीचा आहे ना ऑलरेडी. आहे की यांच्या कंपनीचा, पण आपला आपला असलेला काही वाईट नाही ना.
0: रिया तुला सांगू का, आई म्हणती ते अगदी बरोबर आहे बघ. आरोग्य विमा हवाच स्वतःचा, आणि स्वतःचा हवा. कारण कंपनीचे विमा बाबत काय होतं ना की समजा जर कंपनी बदलली तर आधीच्या कंपनीत काम करताना काढलेला विमा कुठल्याही कामाचा राहत नाही, तो संपुष्टात येतो. नवीन कंपनी जॉईन केली की पुन्हा नव्याने विमा काढावा लागतो. म्हणजे मग आपल्याला ती सिनियरिटी मिळत नाही.
2: अरे राहुल, आणि समजा एका कंपनीमध्ये नोकरी संपेपर्यंत म्हणजे आपलं ते रिटायरमेंट पर्यंत काम केलं तर मग काही अडचण येत नसेल ना रे त्यात?
0: हो, अडचण तशी काही येत नाही, पण रिटायरमेंट नंतरच काय.
2: हा,
0: वय वाढलं की वाढत्या वयासोबत आजारपण देखील येतात ना आजी.
2: खरे रे.
0: आणि तुम्ही एकदा निवृत्त झालात की कंपनीचा विमा बंद. नंतर येणाऱ्या आजारपणाचं काय मग?
2: म्हणजे नोकरी गेली की विमाही म्हणतो मी पण निघालो असं का?
1: ए आजी, पुष्पाजीचा अनुभव कसा होता ग? आधीच ऑपरेशन म्हटलं की घाबरत होती ती.
2: हो मग.
1: हॉस्पिटल, औषध, इंजेक्शन, सलाईन या सगळ्याच गोष्टीची भीती वाटत होती ना तिला. आणि आता मुख्य म्हणजे येणारा खर्च, त्याचं तर फारच टेन्शन तिला.
2: खरंय बघ रिया, तुझं भित्री आधीपासून भित्रीचे बघती. लहानपणी तर लस द्यायला हॉस्पिटल मध्ये नेलं तर त्या डॉक्टरांच्या हातात सुई पाहिल्यापासून जो गोंधळ घालायची, बापरे, अगदी नाकी नऊ यायची बघ आमच्या. तिला आवडता आवडता.
1: म्हणजे तिने आताही हॉस्पिटल मध्ये गोंधळ घातला.
2: काय केलं की बाई. पण रिया आता कशी घालेल ग ती, एवढ्या मोठ्या वयाला हे असं शोभा देत का बरं? आता काय आलिया भोगासी असावे सादर. पण हो, तू म्हणते ते खरंय बर का, तिला पैशाचं टेन्शन आलं असत, पण तिचा विमा होता ना त्याच्यामुळे तिला टेन्शनच नव्हतं सध्या.
1: अच्छा.
2: अगं पण एक गंमत झाली बर का.
1: कसली गंमत?
2: अगं हॉस्पिटलमध्ये ना तिला शेअर रूम मिळाली म्हणे. ते एका रूम मध्ये राहतात ना, दोन दोन पेशंट असतात तसे.
1: अच्छा.
2: हा, तिच्या बाजूच्या बेडवर जी आजी होती ना तिला होती झोपेत घोरायची सवय.
1: अगं बाई अय्या, म्हणजे आजीचा अगदी सागर संगीत आराम झाला असेल.
2: कसला आराम, झोपेच खोबर नुसतं. खरंय ग.
0: अगं आजी, पण तिला सेपरेट रूम नव्हती का मिळाली मग?
2: नाही रे.
0: रूम रेंट लिमिट. अगं तुला सांगू का, रूम रेंट लिमिट आहे ना खूप महत्वाचं असतं बघ.
2: म्हणजे
0: रूम बदलली की बाकीचा खर्चही वाढतो ना. मग त्यामुळे पॉलिसी घेतो ना आपण तर रूमची कॅटेगरी पण नीट बघायला हवी आपण.
2: अगो बाई, असं पण काही असते काय.
0: हो.

0: आपण काय करतो, फक्त एजंट देतात तिथे सह्या करून देतो आणि मग नंतर हॉस्पिटलला गेल्यावर कळतं अरे हे तर नाहीच आपल्याला, मग हे सर्व बघणं आधीच गरजेचं राहतं ना.
1: हो दादुड्या, तुला बरीच माहिती दिसतीये.
0: अग राजूचे बाबा आहेत ना, ते इन्शुरन्स ऍडवायझर आहे.
1: अच्छा, तो राजू तुझ्या सोबत 12वीला सोबत होता तो?
0: हा बरोबर बरोबर तोच. त्यांना आलेले अनुभव ना ते कधी कधी आमच्याशी असे शेअर करतात, छान गप्पा मारतात, म्हणून आम्हाला काही गोष्टी कळतात.
1: अच्छा.
0: आणि मग पॉलिसी घेताना टर्म्स अँड कंडिशन्स नीट माहिती करून घेतले ना की मग काही अडचण येत नाही. आता पुष्पा आजीला बघ ना, ते तिचं सागर संगीत आराम झालंच ना चांगला.
1: अरे राहुल, पण तुझं बरं आहे बाबा, आता तुझा आरोग्य विमा काढताना तू अगदी विचारपूर्वक काढशील हो ना रे.
0: मला काही गरज आहे त्याची ग? पण मी तर रोज सूर्यनमस्कार करतो, चालतो, व्यायाम करतो, एकदम रिया सारखा असं काही मी चमचमी तेलकट समोसे कचोऱ्या असं कुठं काय खातो तेव्हा ना मी.
1: कधी कधी आठवड्यातून
0: तेवढं चालतं का? पण मी फिट आहे बुवा, म्हणजे असं.
1: आणि मित्रांसोबत वाढदिवसाला पार्टी करताना बाकी नाही खात. आता हा बाहेर काय करतो,
0: तेवढं चालतं का? आता ते कसं आहे की सर्वच गोष्टी नाही बंद करता येत ना. तेवढं कसं आहे की राग नको यायला कोणाला. पार्टीला गेल्यावर थोडस खाणं तर. पण मी फिट आहे आणि मी माझ्या आरोग्याची पण चांगली काळजी घेतो.
1: बर.
0: आणि मी जर आजारीच पडत नसेल तर हॉस्पिटल मध्ये जायची काय गरज आहे ना मला. मग मी कशाला काढायचा ओगस तो विमा.
1: बघा, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. अरे राहुल, आजारपण दुखणं काही सांगून येतं काय तुला? भले आम्हाला या सगळ्याची माहिती देत होतास तू की विमा घेताना काय करावं, कशी काळजी घ्यावी, आणि स्वतःसाठी म्हंटल तर गरज नाही, असं का म्हणतोस रे?
0: राजी, तू म्हणतेस ते ठीक आहे, पण अजून माझ वयच काय आहे ना, म्हणजे 40 नंतर दुखणे सुरू होतात ग, तेव्हाच तेव्हा बघू.
2: हो, 40 नंतर इन्शुरन्स कंपन्यांना कळणारच आहे की आता राहुलचं दुखतंय आणि येतील त्याला विमा द्यायला. अरे दुखतंय माझा पण पाय, खूप दुखतोय.
0: मग बघ, पहिलं तुझं दुखणं बघ, माझं राहू दे.
1: अरे गमतीचा भाग सोडा, खरंच काय 40 नंतर त्या विमा कंपन्या तुला पॉलिसी द्यायला येणार नाहीये. पण तुम्हाला आठवतं का रे, मागे तुमचे बाबा म्हणाले होते की त्यांच्या ऑफिस मधला तो प्रमोद आहे ना, तो फिरायला गेला होता आणि ऍक्सिडेंट झाला बघा त्याचा, तेव्हा त्याला जो खर्च आला तो पूर्ण विमा कंपनीने केला. त्याचा ते विमा होता ना, त्याचं वैतरी काय होतं बरं सांगा बरं.
0: आठवते आठवते.
1: हा पण मी काय म्हणते राहुल,
0: काय
1: कुठली गोष्ट काय सांगून होत नसते रे.
0: ते पण आहे म्हणा.
1: आता या रियाचंच बघ, तिला जर आधीच कळलं असतं की ती पडणार आहे तर ती गेली असती का बरं गच्चर पाणी टाकायला?
2: नाही,
1: ते काम तिने तुझ्यासाठी ठेवलं
0: असतं.
1: किंवा प्रमोद, त्याला माहिती असत ऍक्सिडेंट होणार आहे तर तो फिरायला गेला असता का? नाही
0: नाही गेला असता. अग आजी, त्यात त्यांना कुठे काही खर्च करावा लागला का? पण सगळा खर्च तर विमा कंपनीच केला ना.
1: तेच म्हणतीये मी, त्याचं दुखणं तर त्याला सहन करावं लागलं,
0: ते
1: काही कुणी वाटून घेऊ शकलं का? पण खर्चाचा तान तर कमी झाला ना त्याचा. बरोबर. राहुल, एकदा तुझा बाबा घरी आला ना की तुझ्या त्या राजूच्या बाबांना बोलावून घे घरी भेटायला, त्याला आपल्याला ते योग्य सल्ला देतील आणि बाबा ठरवतील मग नेमकं काय करायचं ते. हो की नाही?
2: हो आई,
0: विम्याचं का?
1: हा. आणि आई तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे बर का, हिरवी वाढदिवस पार्ट्या यामध्ये ही मुलं किती पैसा खर्च करतात, त्यापेक्षा तोच पैसा आपल्या पुढच्या गरजांसाठी वाचवून ठेवला तर वेळेला कुणाकडे हात पसरायची गरज नाही ना.
2: पटलं
1: रश्मी, तुझं अगदी पटलं बघ मला.
0: बरोबर आहे, तुम्ही सर्व म्हणताय ते, पण आगाई त्यासाठी मला आधी नोकरीला तर लागू दे ना.
2: हो, मित्रांसोबत पार्ट्या करताना एखाद्या कंपनीचा मॅनेजरच असतो जणू.
1: हो ना, तेव्हा काय नोकरीच्या पैशाची वाट बघतोस का पार्ट्यांसाठी?
0: एरिया शांत बस.
2: ए दादुड्या, आई ग किती जोराने चापट मारली माझ्या पायावर.
1: ए राहुल,
2: दुखतोय माझा पाय बघ बर, भविष्याच्या दुखण्याची चिंता काय करताय, माझ्या पायाच्या दुखण्यावर उपाय करा काहीतरी, आधी दुखतोय खूप.
1: अगं हो हो, लावते ना तुला औषध, लावते ना, थांब तू, तू हलू नको बर. अगं रश्मी, तिच्या काय मागे लागली, जा आंबे हळद आण गरम करून आणि गरम गरम लेप लाव तिला, म्हणजे पटकन सूज उतरेल तिच्या पायावरची.
2: हो चालेल चालेल. आई आंबे हळद कोणत्या डब्यात?
1: पिवळी हळदी आहे बघ, घे त्याच्यातनं पटकन.
2: तरी तुम्ही व्यवस्थित

0: डबे ठेवता म्हणून सापडतं बरं पटकन ऐनवेळी,
1: म्हणूनच सवय असावी.
2: पाहिजे
3: आजी, आधीच एवढी गर्मी आहे आणि त्यात गरम लेप लावणार.
2: अगरिया कसे मिळते का, लोहे को काटता है लोहा.
1: अग मग तुला बरं नाही व्हायचं का लवकर, म्हणून लावते घरी. या
2: हो हो आजी, चांगला गरमच लेप लावा बरं का, एकदम असा गरम गरम चांगले चटके बसू दे बघीला.
4: हो तिचा चटक्यातून फायदाच होणार आहे बरं का राहुल. हा तिचा पाय लवकर बरा होईल, पण मला काय वाटतं कि तुलाही चटक्यांची गरज आहे.
2: आता मला कशासाठी चटके बरं, मी काय केलं तेव्हा.
1: अरे तुला परिस्थितीच कळत नाही, बाहेर राहून बघ जरा, म्हणजे घरच्यांची घरच्या अन्नाची आणि प्रत्येकच गोष्टीची किंमत कळेल तुला राहुल, आणि त्यातूनच तुझं भविष्य सुरक्षित करायला तू शिकशील की नाही.
4: खरंय आई, मग वेळ आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वेळेच्या आधीच नियोजन केलेलं केव्हाही चांगलं. आता नाही का तुम्ही आंबे आळत व्यवस्थित ठेवली होती म्हणून मला पटकन सापडली ती.
1: मग
2: म्हणजे आई आणि आजी तुम्हा दोघींना असं म्हणायचंय का कि कल करेसो आज कर,
3: आज करेसो अब, पल मे परले होई फेर करेगा कब.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
1: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
5: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 10 ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं, तर सहभाग स्मिता नामदे, निकिता फपाळ, वैजयंती नांदगावकर, नयन पवार, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.

0: मैत्रिणींनो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची. मैत्रिणींनो, सध्या आपण कडक उन्हाळ्याला सामोरं जातोय. या दिवसांमध्ये तशी भूकही थोडी मंदावलेली असते. मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. काहीतरी हलकं पण पोटभरीचा पौष्टिक आहार आपल्याला हवा असतो. तर अशीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ती म्हणजे मूग स्प्राउट्स चाट. याचं साहित्य आहे मोड आलेले मूग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू. यामध्ये आपण मूग कच्चेही घेऊ शकतो किंवा हलकस वाफवूनही घेऊ शकतो. मग बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून वरती कोथिंबीर, लिंबू आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व्ह करायचं. आणि बरं का मैत्रिणींनो, यात प्रथिन म्हणजे प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. मैत्रिणींनो, आता ऐकूया समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि त्यातून उभं राहण्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका अनिता बोर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कार्याविषयी. अनिताताई, तुम्ही वनिता मंडळ कार्यक्रमात आलात, त्याच्यासाठी मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार ताई.
0: अनिताताई, आपण जवळजवळ 16-17 वर्षापासून या कामामध्ये व्यस्त आहात आणि हे काम तुम्ही करतात. तुमच्या सगळ्या कामाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहेच, पण तत्पूर्वी आम्हाला हे सांगा की तुमची ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?
1: मला महिलांसोबत काम करायला सुरुवातीपासून आवडतं आणि ही आवडच मला ह्या कामामध्ये घेऊन आली की महिलांना जाणून घेणं. आपण एक समाजाचं देणं म्हणून लागतो. मी ह्याच परिस्थितीने गरिबीमधनच मी पण वरती आली, त्यामुळे मला महिलांना जाणून घ्यायला, महिलांची मदत करायला, त्यांना रोजगारामध्ये आणायला पहिल्यापासूनच आवडतं.
0: छान. अनिताताई, महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी आणि कोणाकडून मिळाली?
1: महिलांसाठी काम करण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या ताईकडनं मिळाली ताई, कारण मी आई आणि ताईंना खूप जवळून पाहिलंय परिस्थितीशी झगडताना आणि परिस्थितीशी सोबत झगडून त्यांनी त्यांच्या पायावर कसं उभं राहिलं. तर त्यामुळं माझी आई आणि माझी ताई ह्या दोघी माझ्या या कामाच्या प्रेरणास्थान आहेत. म्हणजे कसं असतं, माझी आई निरक्षर होती ताई. आई माझी अडाणी होती, पण माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्व होतं. आई नंतर ताईला पण. आणि माझ्या ताईंनी मला खरं ह्या शिक्षण म्हणजे डिग्री किती गरजेची असते किंवा शिक्षण किती महत्वाचं असतं. आणि नेहमी असं म्हणतात ना, बाबासाहेब म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर 8 वर्षांनी मी MSW केलं.
0: अच्छा.
1: आणि 8 वर्षाच्या नंतर मग मी शिक्षणाच्या ओघामध्ये पुन्हा आले. त्यानंतर मी काउन्सिलिंग केलं, त्यानंतर मी वुमन स्टडी मध्ये MA सुद्धा केलं. आणि मला महिलांसोबत आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे टिकून आहे आणि ते शिकत गेल्यामुळे पण मला त्यांना जाणून घेण्याची संधी मिळत गेली.
0: वा, म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला मिळालं आहे आणि तुम्ही ते इतकं छान करतायत, खरं म्हणजे कौतुक आहे तुमचं. आणि तर ताई, आम्हाला हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की नेमके कुठल्या प्रकारच्या महिलांसोबत तुम्ही हे काम करतात, तुमचं काम आहे?
1: तर मी जे काम करते, जे दुर्बल घटकात म्हणजे स्लम एरिया जे आहेत, झोपडपट्टी एरियामधल्या ज्या महिला आहेत किंवा खूप म्हणतो ना आपण मनाने थकलेल्या, ज्यांना वाटतं की आपल्यासमोर आता कोणताच पर्याय राहिलेला नाही आणि ज्यांना खरोखर मदतीची अपेक्षा असते किंवा हिंमत कसलेल्या ज्या महिला असतात, या महिलांसोबतच मी माझं काम सुरुवातीपासून उभं केलं आहे. म्हणजे जे स्लम एरिया असतील, या स्लम एरियामध्ये जाऊन कुटुंबासोबत संपर्क करून त्या महिलांना मी एकत्र करत असते.
0: आणि तर ताई, तुम्ही गेल्या 16-17 वर्षापासून या कार्यामध्ये आहात, तुम्ही समाजसेवा करतायत, तर आज महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत, तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे जे अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारे अन्याय हे जास्त स्वरूपात दिसून येतात?
1: आता समाजामध्ये वाढलेल्या ज्या घटनांचं प्रमाण मॅडम आपण पाहतो की जे म्हणजे बलात्कार वगैरे जे आहेत, महिला घरातून बाहेर पडल्यानंतर ती बिलकुलच म्हणजे सुरक्षित नाही. म्हणजे ग्रामीण भागात मध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा

0: मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा बघतो की जोपर्यंत गावामध्ये शिक्षण आहे तोपर्यंत पालक त्यांना शिकवायला तयार आहेत, परंतु आत्ता ह्या ज्या वाढत्या घटनांचं प्रमाण आहे तर ह्या प्रमाणांचा इतका प्रभाव म्हण की असर म्हण महिलांच्या मनावर झालाय की त्यांना मुलींना शिक्षणात आणताना सुद्धा भीती वाटते. तर ग्रामीण भागात जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप गावांमध्ये जाते तेव्हा पाहते की 7वीपर्यंत शिक्षण आहे आणि 7वीच्या नंतर बाहेर टाकायचं, तर मग आपण विचारतो की ताई मुलीचं पुढच्या शिक्षणाचं काय, तर त्या म्हणतात ताई बाहेर टाकणं किती म्हणजे आता आमच्यासाठी जबाबदारीचं काम आहे. तर त्या खरोखर मनातून घाबरतात, पण मुलगी शिकली पाहिजे याचं पण महत्व त्यांना आहे की जे आईने भोगलं ते मुलीच्या नशिबी येऊ नये, म्हणून तिला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे, तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, जे माझ्या वाट्याला आलं तिच्या वाट्याला येऊ नये. पण ह्या समाजातील आत्ता आपण जे पाहतोय जे वाढलेलं अत्याचाराचं प्रमाण आहे याला सगळेच घाबरतात.
1: अगदी अगदी. तर अनिताताई, घरगुती हिंसाचारच्या या घटना आहेत त्या कितपत गंभीर आहेत आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य कसं त्याचं जाणवतं?
0: घरगुती हिंसाचारामध्ये कसं होतं ताई की महिलांना आपल्या स्वतःसाठी आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि आपण त्यावर बोलू शकतो किंवा आपल्याला जे त्रास होतोय तो आपण कुठेतरी मांडू शकतो याची खरी भीती वाटते आणि त्या सांगत नाहीत. म्हणजे कसं म्हणजे जुनी म्हण आहे ना की घरातली गोष्ट घरातच ठेवायची, म्हणजे बुमऱ्याच्या बाहेर गेलं तर ते वाढत जातं किंवा लोक नाव ठेवतील, या भीतीमुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार जे आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु त्याच्यावर आवाज म्हणजे महिला बोलत नाहीत असं दिलखुलासपणे आपण म्हणतो की नाही, एखादी जसं आपण एखादी चर्चा करताना बोलतो तसं ह्या महिला बोलताना दिसत नाही. मग हे जेव्हा खूप जास्त होतं तेव्हा हे बाहेर निघत,
1: जेव्हा अतिप्रमाणामध्ये
0: त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने होणार नाही, त्यावेळेस त्या कुठंतरी चर्चा करतात, कुणाजवळ तरी बोलतात. म्हणजे आता आपण असं म्हणतो की महिला खूप शिकल्यात सवरल्यात आणि त्या आता स्वतःसाठी लढतायत, स्वतः त्या सहन म्हणजे पाहिजे तितकं नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची प्रगती झाली असं आपण ऐकतो. पण खरं आजही ते हे करायला पाहिजे की ग्रामीण भागात म्हणा शहरी भागात म्हणा खरंच महिला इतक्या स्पष्टपणे बोलतात का आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात?
1: अगदी अगदी बरोबर. मग अनिताताई, मानसिक छळ आणि शारीरिक छळ या दोन्ही छळांना महिलांना सामोरं जावं लागतं, तर त्यापैकी म्हणजे अधिक त्रास या दोन्ही छळांपैकी सगळ्यात जास्त त्रास महिलांना कुठल्या छळाचा होतो?
0: मानसिक त्रासाचा. कारण मानसिक त्रास कसा आहे मॅडम, ती सहन करते पण ती दिसत नाही. तिचा निर्णय जो आहे की मी तुम्हाला महिला म्हटलं की निर्णयामध्ये तिचं स्थान किती महत्वाचं, माहेरी जायचं जरी असेल तरी तिचा स्वतःचा निर्णय नसतो, तिच्या घरी तिच्या आई वडिलांनी तिला भेटायला यावं आणि तिने तिच्या घरी माहेरचे लोक आल्यानंतर तिने त्यांचं थोडंसं जर काही खाणं पिणं केलं किंवा घरामध्ये त्यांचं थोडंसं पाहुणचार केला तर तो सुद्धा त्या घरच्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे ती असं स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. दिवस रात्र ती जरी त्या घरासाठी झटत असेल काम करत असेल, म्हणजे ती घरचं करून बाहेर मोलमजुरी करून जरी कुटुंब चालवत असेल तरी त्या मोलमजुरीतून येणारा जो पैसा आहे त्या पैशावर सुद्धा तिचा अधिकार नाही. म्हणजे जर तिने आठवड्याला 1000 रुपये कमवले तर तिला 1000 रुपयाचे 1000 रुपये तिच्या घरच्यांच्या हातात द्यावं लागतात. कारण म्हणजे ती कमवतीये, कष्ट तिचे, शारीरिक श्रम तिचे, पण तिचा त्या संपत्तीवर मन किंवा त्या पैशावर मन अधिकार राहत नाही. तिला स्वतःसाठी जरी एखादी वस्तू घ्यायची असेल तरी तिला विचारावं लागतं आणि त्यातनंही तिला मोजून दिलं जातं. जर तिने 100 रुपये मागितले तर त्याच्यात मोठ्या मुश्किलीने तिच्या हातामध्ये 50 रुपये येतील अशी आपण अपेक्षा ठेवायची. आणि हीच परिस्थिती आजही ग्रामीण भागामध्ये आहे. जरी तिला वाटत असेल आता आपण बघतो की नाही आता परिस्थिती बदलली आहे, महिला आता स्वतःसाठी सगळं करतायत, त्यांना इतकं म्हणजे पारंपरिक जे बंधन होते त्यातनं ती बाहेर पडली आहे, ती आता इतकं सगळं सहन करू शकत नाही, पण आजही महिला जरी तुम्हाला वाटत असेल की त्यांच्याकडं त्यांच्या खर्चापुरते पैसे आले असेल तर त्याचा विचार करा की ते पैसे त्यांच्याकडे कसे आलेत. त्या जर शेतात कामाला जर गेल्या तर त्या अधिकची जी मजुरी करतात ती मजुरी स्वतःसाठी लावून ठेवतात की कधी मला माहेरी जायची गरज पडली, मला स्वतःसाठी काही घ्यायची गरज पडलं तर माझ्या पदराला माझ्या हक्काचे पैसे असावात, जे मला माझ्या घरच्यांकडनं मागितले तर मी मागितले तेवढे मला मिळणार नाही हे त्यांना माहीत असतं, म्हणून त्यांनी जे साचवलेले मागे टाकलेले पैसे असतात ना त्या पैशाचा ते वापर करतात. म्हणजे संपत्तीमध्ये म्हण किंवा त्यांच्या मजुरीच्या पैशामध्ये म्हण किंवा त्यांचं कोणतंही आर्थिक उलाढाल असेल तर ते अजूनही तितक्या स्वतंत्र आणि स्वावलंबी नाहीत. हा एक मानसिक त्रासाचाच भाग आहे की जे का तिने, कारण रक्त तर ती तिचं जाळतीये. जर ती 10 वाजता शेतामध्ये कामाला जाते 6 वाजेपर्यंत काम करते तर तिने तिच्या रक्ताचंच पाणी केलं तर त्या पैशावर तिचा हक्क असायला पाहिजे.
1: बरोबर.
0: नाही मिळत तिचं तिच्या कुटुंबामध्ये आणि घरामध्ये आल्यानंतर पण सगळे कामं तिच्यावर करणं

0: हातभार न लावणं. तू आहे तर तूच कर, मुलांचं तूच कर, घरचं तूच कर, दारचं तूच कर, तर तिची घुसमट होती. आणि ही घुसमट ते सांगू शकत नाही. आणि न सांगितल्यामुळं हा जो तिचा मानसिक जो ह्या धक्का असतो म्हण की सहन न करण्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हण मग ती काय ते चुकीचं आपण म्हणतो की नाही, घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करतो की असं का झालं, आणि त्याच्या मागे तिने भोगलेलं खूप जास्त असतं.
1: आणि आता जे तुम्ही सांगितले याच्या व्यतिरिक्त ही काही काही ठिकाणी मारहाणही होते त्या स्त्रीला, तिला वाईट बोललं जात. अजूनही काही ठिकाणी महिलांसोबत अशा घटना घडतात.
0: हो, याचं प्रमाण पण आहेच की मॅडम. आपण म्हणतो जसं आता शारीरिक आणि मानसिक म्हटलं तर शारीरिक त्रास सहन करणाऱ्या पण बायका कमी नाहीयेत. आजही ह्या ज्या घरामध्ये व्यसनाधीनचं त्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या घरामध्ये तर खूप अवघड परिस्थिती. म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं, म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं, पण त्याचं म्हणजे संसार चालवणं हे तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते.
1: तिला सगळं
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं

0: खूप जास्त आहे त्या घरामध्ये, तर खूप अवघड परिस्थिती. म्हणजे बाईला नवऱ्याचं व्यसन सहन करणं, म्हणजे त्याची तर फक्त दारूचं व्यसन होतं, पण त्याचं ईद म्हणजे संसार चालवणं हे तिच्यासाठी तारेवरची कसरत असते. म्हणजे इकडे नवऱ्याचं व्यसन सहन करायचं असतं आणि इकडे मुलांचं पालन पोषण, कुटुंबात काय लागतं काय नाही लागतं याची यांना जाणीव नसते.
1: तिला सर्व
0: म्हणजे तिला इतकं सहन करावं लागतं की तिचं आपण शब्दात पण नाही सांगू शकत, कारण तिचं जगणं इतकं वाईट असतं मॅडम. खूप म्हणजे ती कधी कधी चर्चा करताना जाणवत आता, तर असे आहेत ना माणसांचं फक्त व्यसन होतं पण तिचं जगणं तांगणीला लागतं मॅडम,
1: कठीण होऊन जात. आणि त्यातही जसं आता तुम्ही या सगळ्या घटना सांगितल्यात की मानसिक त्रासातून तिला जास्त सामोरं जावं लागतं मानसिक छळातून, तर अशा पीडित महिलांना समाजाकडून अपेक्षित असा आधार मिळतो का हो? जसं आता तुम्ही इतक्या वर्षापासून बघतायत या सगळ्यामध्ये काम करतायत तुम्ही,
0: आपण म्हणतो ना मॅडम की समाजाकडनं आधार मिळतो का, तर समाजामध्ये सगळेच लोक वाईट आहेत असं पण नाही आणि सगळेच लोक चांगले आहेत असे पण नाही. त्याच्यामुळं कधी आपल्या ह्या विचारावर आधारित असतं. कधी कधी यांना समजून घेणारे पण मिळतात आणि कधी कधी यांना आणखी म्हणतो ना की धक्का देऊन खोलात कसे जातील, यांचं खच्चीकरण कसं होईल, यांचं जगणं आणखी कसं म्हणजे हे होऊन जाईल, तसं तसेही प्रयत्न करणारे खूप लोक असतात. तिचं जगणं म्हणजे अवघड केलं जातं. तिला कुठं म्हणजे समाजात कसं राहायचं, बाहेर पडल्यानंतर तिला त्रास, घरात राहिल्यानंतर मुलांचं म्हणजे टोचून बोलणं असेल, बाहेर पडल्यानंतर लोकांचं टॉंट मारणं, मग ती घाबरते ना. या सगळ्या परिस्थितीला सामना करणं अवघड असतं तिच्यासाठी.
1: अगदी अगदी. मग अशा ज्या पीडित महिला असतात ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळातून त्यांना सामोरं जावं लागतं या सगळ्या गोष्टींपासून, तर मग अशा महिला ज्या आहेत तर त्या तक्रार करण्यास घाबरतात का? त्यांचं प्रमाण कसं आहे आणि किती आहे?
0: त्याचं प्रमाण कमी आहे मॅडम. म्हणजे याचं प्रमाण कसं आहे की याच्यामध्ये कसं होतं की महिलांना आपल्या कुटुंबाची जे आपण म्हणतो का ना इज्जत खूप प्यारी असते, की आपल्या लोकांचा सन्मान करणं, आपली घरातली गोष्ट बाहेर न जाऊ देणं, या भीतीपोटी पण त्याच होणारा अन्याय शांतपणे सहन करतात आणि तक्रार करायला घाबरतात. त्यांना असं म्हणते जुनी म्हणे की कोर्टाची पायरी आपण चढायची नसते. त्याच्यामुळे ह्या शक्यतो कोर्टापर्यंत म्हण, पोलीस स्टेशनची पायरी म्हण, ह्या चढायला घाबरतात की त्या माहितीचा त्यांना अभाव असतो. तिथे गेल्यावर लोक आपलं ऐकतील का, किंवा आपल्याला लोकांनी जर तिथे जायला पाहिलं तर ही कशासाठी गेलती, कुणाची कंप्लेंट करायला गेलती, किंवा मी जर तक्रार केली त्याच्यानंतर मला कुटुंबातल्या लोकांचा किती त्रास होईल, पुन्हा यांना माहीत झाल्यानंतर मग माझं काय, ह्या भीतीपोटी पण महिला तक्रार करत नाही, सहन करतात.
1: मग आणि तिथे ग्रामीण भागातील ज्या महिलांच्या समस्या आहेत त्या शहरी भागातल्या महिलांपेक्षा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला? तुम्ही दोन्हीकडे काम करतायत, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण काम करतायत आणि शहरी भागातही काम करतायत, दोन्ही भागातल्या महिलांना तुम्ही जवळून बघितले आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला काय अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा?
0: ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या महिला समस्या महिलांच्या सारख्याच असतात मॅडम. फक्त ग्रामीण भागामध्ये कसं की महिला समाजाचा जो आहे की नाही त्या खूप म्हणजे घरातून बाहेर पडताना पण खूप विचार करतात. खूप विचार करतात की जसं आता तिला वाटलं की मला माझ्या मनातली गोष्ट तू म्हणजे एक मैत्रिणीला सांगायची, जसं आज मी तुम आपण चर्चा करतो, तर तिला जर वाटलं की सांगायचं तर ती त्याचा विचार 100 वेळेस करते की सांगू की नको, मी जर सांगितलं तर गावात चर्चा होईल का. त्याच्यामुळे ती शक्यतो ते टाळते. शहरी भागामध्ये पण तसंच आहे की शहरामध्ये कसं आपलं घर बंद केलं की बाजूच्या घरात काय चाललं आपल्याला कळत नाही, त्यामुळे तिची तिथं पण घुसमटच असते. ती तिथं पण कुणाला असं मोकळेपणाने बोलू शकत नाही, म्हणजे तिला इथेही सहन करावं लागतं आणि शहरीमध्ये सहनच करावं लागतं. आणि ज्या समस्वतासाठी लढायची तयारी ठेवतात त्यांना समाज म्हणून समाज पण नाव ठेवतो. आता ग्रामीणमध्ये मी एकल महिलांसोबत काम करते म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं जिथं जिथं मला एकल महिला दिसतात मला वाटतं की त्यांच्यासोबत आपण बोललं पाहिजे, त्यांना जाणून घेतलं पाहिजे. पण त्यावेळेस त्यांना परपुरुषाशी बोललं किंवा संपर्क जरी आला तरी नाव ठेवलं जातं. मग त्या नाव ठेवण्याला इतकं घाबरतात की त्यांना असं वाटतं नको जग नाव ठेवलं ना. म्हणजे त्यांच्या शेतात जरी एखादा आता समज घरचे गेल्यानंतर शेतीची कामं करावंच लागतं, शेतकरी असेल तर फवारणी करणे, नांगरट करणे, समज हे जे जड कामं आहेत हे जड कामं महिला तर काही करू शकत नाही. ह्या जड कामासाठी जर त्यांनी कुणाला बोलवलं तर त्यांना तिथं सुद्धा नाव ठेवलं जातं. म्हणजे ती जर पर म्हणजे एखाद्या माणसाशी बोलली तर नाही तिचं त्याचं काहीतरी त्याच्यामुळे महिला
1: लांछन लावलं.
0: हा लांछन लावलं जातं की हे असं का. मग त्याच्यामुळे ती म्हणते नको मॅडम याच्यापासून दूर राहिलेलंच बरं. मग घाबरतात. शेतीसाठी सुद्धा त्यांना अशा अडचण येतात मॅडम.
1: आणि तिथे जसं आता तुम्ही एवढं सगळं बघतायत महिलांसोबत काम करताय, तर आर्थिक दृष्ट्या ज्या सक्षम नसल्यामुळे महिलांना आणखीन अडचणींना सामोरं जावं लागतं.

0: असं काही तुम्हाला अनुभव आहे का?
1: आहे मॅडम. म्हणजे आपण जसं सक्षमीकरणावर बोलतोय की नाही, सगळेजण जिकडे बघा तिकडे म्हणतो मग काय काम करतो, महिला सक्षमीकरणाचं काम करतो. पण महिला खरोखर सक्षम तेव्हाच होईल जेव्हा तिचे हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील.
0: अगदी
1: ती
0: अगदी
1: जोपर्यंत दुसऱ्यांवर डिपेंड आहे, म्हणजे तिचा, म्हणजे ती नवऱ्यावर असू दे, मुलावर असू दे किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर आर्थिकरित्या जोपर्यंत अवलंबून आहे तोपर्यंत ती सक्षम होऊ शकत नाही. कारण पाहिलंय की माहेरी जाताना 100 रुपये सुद्धा तिला नवऱ्याला मागावे लागतात. आपण जर आपल्या घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वाटतं की नाही, मी माहेरच्या पोरांसाठी, माहेरच्या म्हणजे माझ्या 4 पैशात जर काही खायला घेऊन जायचं तर तिच्याकडे तो एक्स्ट्राचा पैसा सुद्धा नसतो. तडजोड जी म्हणतो की नाही आपण, ती तिला संसारात पण करावं लागते आणि अशा अशा वेळी पण करावं लागते. तर त्याच्यामुळे ती जेव्हा तिच्या हक्काचे पैसे तिच्या पदराला राहतील तेव्हा ती खरोखर निर्णयाने पण स्वतंत्र होईल आणि खरी सक्षम झाला असं आपण म्हणू शकतो.
0: अगदी अगदी. मग अनिताताई, तुम्ही एवढं सगळं करतायत, महिलांच्या समस्या वगैरे जाणून घेतात, तर मग अशा महिलांना जर गरज पडलीस तर मग त्यांना कायदेशीर मदत म्हणा किंवा त्यांना समुपदेशनाची आवश्यकता असते, तर मग अशा वेळेस तुम्ही त्यांना कायदेशीर मदत आणि समुपदेशन कशा प्रकारे करतात या सगळ्या गोष्टींची, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची?
1: ते जेव्हा म्हणजे माझ्या संपर्कात अशा काही महिला येतात की मला वाटतं की यांना खरंच आपल्या म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे किंवा यांना आपल्याला कायदेविषयक माहिती देण्याची गरज आहे. कारण कसं असतं, इतके सगळे कायदे आहेत महिलांसाठी पण त्या कायद्यांचा महिलांना माहितीचा अभाव आहे. तर अशा वेळेस आपण जर त्यांना सांगितलं की ताई तू ह्या पद्धतीने जा तर ती जाते. आणि तिला समजून जर सांगितलं की कसं कसं असतं, म्हणजे महिलांना कायद्याची भीती आहे किंवा तिथे गेल्यावर मला खरोखर तशा पद्धतीने सपोर्ट मिळेल का, माझं कोणी ऐकून घेतील का, तर हे जेव्हा तिला वाटतं ना, का ती स्वतः स्वतः विचार करते होऊ शकतं का. त्याच्यामुळे ती विचार करून एकतर बाहेर पडत नाही आणि बाहेर पडले तर तिला माहितीच्या म्हणजे अभाव नडतो. तर अशा महिलांसाठी मी काय करते की जिला वाटतं की ताई मला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे, आता मुलांचं शिक्षण असेल किंवा आता मी जसं म्हटलं तुम्हाला की एकल महिला आहेत, एकल महिलांसाठीच्या ज्या योजना आहेत, बऱ्याच महिलांच्या घरचे फाशी घेऊन एक्सपायर झालेत, कुणाच्या अपघाती निधन आहेत, तर ह्या सगळ्या महिलांनी काय केलं की त्यांचा संपत्तीतला हिस्सा असेल किंवा त्यांना कुटुंबातलं त्यांचं मदत असेल किंवा कुटुंबाचा जो आधार असो तो मिळत नाही वेळेवर, मग अशा महिलांनी काय करायचं, कारण त्यांची तर खूप परवड होऊन जाते ना मॅडम, धावपळ होते ना, मुलगा म्हणजे घरातून एकतर बाहेर पडता येत नाही, मुलं लहान लहान असतात. तर अशा वेळेस मी त्यांना कायद्याची माहिती देते, वकिलांशी त्यांचा संपर्क करून देते.
0: महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन आहेत ज्या शासनातर्फे, पोलीस प्रशासनातर्फे राबवले जातात आणि ते महिलांसाठीच आहेत. अशा हेल्पलाईन आणि शासकीय योजना जर आपल्या मैत्रिणींना सांगता आल्या तर
1: याच्यामध्ये मॅडम, जसं तुम्ही म्हटलं की ज्या योजना आहेत, जसं 112 झालं, दामिनी पथक झालं, महिलांना कसं बाहेर निघायची भीती वाटते, त्यांना वाटतं मी हे बाहेर नेऊ शकत नाही. पण त्यांना हे जर समजून सांगितलं ना की तुम्ही बाहेर न जाता, तुम्ही जर मदत यांना मागितली, 112 जर फोन लावला तर 10 मिनिटात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात. दामिनी पथकची जर तुमच्याकडे पुरेपूर माहिती असेल आणि तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला दामिनी पथक पर्यंत जायची गरज नाही, दामिनी पथक स्वतः तुमच्यापर्यंत येतं. तर अशी माहिती त्यांच्यापर्यंत मी असे सत्र जेव्हा कार्यक्रम वगैरे अरेंज करते तेव्हा पोहोचवतच असते. आणि ज्यांना गरज पडली, ज्यांचा मला कॉल आला किंवा माहिती लागली तर त्यांना मीही देते.
0: कुठलेही किंतू परंतु न बाळगता कधीही 24 तास ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, त्यांची मदत आपण मिळवू शकतो. आणि तरी तुम्ही अनेक महिलांसोबत काम केलेलं आहेत, अनेक महिलांच्या समस्या तुम्ही सोडवलेल्या आहेत, तर या सगळ्या गोष्टी करताना कुटुंबाची भूमिका महिलांच्या पुनर्वसनात किती महत्वाची आहे, तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये?
1: म्हणजे महिलेच्या पुनर्वसनामध्ये कुटुंबाची भूमिका खरोखर खूप महत्वाची आहे. कारण कसं असतं, कुटुंब म्हणून आपण जेव्हा तिच्या पाठीमागे उभा असतो तेव्हा ती प्रत्येक संकट सहजपणे पार करू शकते. पण जेव्हा कुटुंब म्हणून आपण जर तिला मागे ओढत असेल तर तिला बाकी लोकांनी किती सपोर्ट केला तर ती पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे कुटुंबानेच तिला मदत करायला पाहिजे. कारण तिच्यावर कसं, कधी शिक्षण म्हण, तिचा रोजगार म्हण किंवा तिचा मानसिक आधार म्हण, ह्या सगळ्या वेळी तिच्या पाठीमागे तिचं कुटुंब असायला हवं.
0: अगदी अगदी.
1: कारण मुलं ही तिची जबाबदारी असते. एक तर आपण आता समज घरचे असताना तिला तेवढी गरज जर बाहेर पडली नाही तर ती मुलं सांभाळते, मुलांचं पालन पोषण करते, त्यांचं शिक्षण करते, त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकते. पण जेव्हा तिला आई आणि वडील दोघांची भूमिका पार पाडायची असते तर त्यावेळेस ती तिची जीव ओढताना होते ती खूप अवघड असते. तर अशा वेळेस जर कुटुंब तिच्या पाठीमागे उभं राहिलं, कुटुंबाने जर तिच्या मुलांची जरी जबाबदारी स्वीकार

0: तर ती बाहेरचं काम
1: सांभाळणं इतपत जरी जबाबदारी सांभाळणे,
0: हा तिच्या मुलांचं सांभाळणं इतपत जरी जबाबदारी घेतली तर ती बाहेरचं काम करून घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं, पुन्हा घराची जबाबदारी घेणं हे सगळं सहजपणे करते,
1: अगदी
0: आनंदाने करते. पण जर तिचं मुलगा जर आता समजती बाहेर कामाला गेली, घरी मूल सोडून गेली, तर मुलांना त्यांचंच खाणं पिणं, त्यांच्याकडे तिचं अर्ध लक्ष लागलेलं असतं, ती पूर्ण नाही करू शकत अशा वेळेस, आणि मग तिची मानसिक खच्चीकरण खूप जास्त होतं.
1: अगदी अगदी. अनिताताई, तुमचा इतका मोठा समाजसेवेचा अनुभव आहे, तुम्ही त्यांच्या सामाजिक समस्यातून सोडवलेला आहे, पण इतकं काम करत असताना तुम्हाला अनुभव तो खूप आहेत, पण एखादा हृदयस्पर्शी अनुभव जो तुमच्या अजूनही असं म्हणजे काळजाला भिडलेला असा अनुभव, एखाद्या महिलेसोबत घडलेली घटना.
0: नक्की ताई, हे काम करताना कसं होतं की गावातील प्रत्येक घरासोबत संबंध आहे, कारण आपण जोपर्यंत गावात काम करताना त्यांच्या चुलीपर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत आपण त्यांना आपले वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने काम उभं करू शकणार नाही. त्यामुळे माझा संपर्क सगळ्यांसोबत असतो, पण मला भावलेली आणि माझ्या मनाला लागलेली जी तुम्ही म्हटले की नाही एखादी हे सांगा, एक किस्सा सांगेल तुम्हाला की जे आपण म्हणतो ना हुशार मुली गेल्यात कुठं, बरोबर ना, पण ह्या हुशार मुली खरोखर कुठं जातात की ज्या ग्रामीण भागातले आई वडील शिक्षण म्हणू नको किंवा परिस्थिती म्हणा अशा अभावी मुलींचं लग्न करतात, आणि हे लग्न केल्यानंतर त्यांना अपेक्षा असते की मुलगी आपली जबाबदारी संपल्याने ती तिच्या घरी खूप सुखात राहते. अशीच एक ताई मला भेटलेली आहे आणि सुख तिच्यापासून मला वाटतं कोसं दूर होतं, आणि तिने लग्न केल्यानंतर तिची जी परिस्थिती होती ती खूप वाईट, म्हणजे लग्न करून नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर आई वडिलांनी तिच्या घरी तिला भेटायला येणं हे सुद्धा तिच्यासाठी दुर्मिळ झालेलं होतं. तिने पण माहेरी यायचं नाही आणि माहेरच्यांनी पण सासरी यायचं नाही, आणि सासरी गेल्यानंतर तिच्या घरी हॉटेल होतं आणि हॉटेलवरती ती म्हणतो ना आपण बिनपगार आणि फुला अधिकारी अशी गोष्ट होती तिची, म्हणजे न पैसे देता भेटलेली मोलकरीन अशी तिची अवस्था. सकाळी 4 कामाला लागायचं, संध्याकाळी 12:30 पर्यंत सगळं आवरूपर्यंत सगळ्यांचं करायचं, आणि एवढं सगळं करूनही समाधान कोणाचंच व्हायचं नाही. आणि त्याच्यामध्ये पण तिला घरच्यांचा त्रास सहन करत करत हे सगळं करायचं, तिचं कवळं होय, त्याच्यामुळं कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळायचं कसं ही पण तिच्यासाठी मोठी तारेवरची कसं होतो. तिने हे सगळं करत करत गेली, पण जेव्हा तिला तिच्या म्हणजे आपण म्हणतो ना का कौटुंबिक हिंसाचार आणि कौटुंबिक अत्याचार हे चार भिंतीच्या आत आपल्याला बाहेरच्यांना दिसत नाही, तिच्या घरच्यांनी ताई तिला एकदा मारलं. आणि हॉटेल होतं ना, हॉटेलमध्ये तो जो आपला झारा असतो त्या झाऱ्याने तिला मारलं होतं,
1: बापरे,
0: आणि झाऱ्याने मारलं आणि तेवढ्या वेळामध्ये तिच्या डोक्यात मारलं, तिच्या डोक्यामधली जी म्हणजे डोळ्याची नस असते त्या नसेला कुठं माहित नाही मार लागला, पण तिच्या डोळ्याला एकदम तिरळेपणा आला आणि ती बेशुद्ध पडली. तर ती बेशुद्ध पडल्यानंतर ती जेव्हा तिला थोड्या वेळानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला वाटलं की मी आता जर राहिले तर मी नाही ठेवणार, हे लोक मला आणखी मारतील किंवा माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल, म्हणून तिने त्या भिंतीवर उडी घेऊन पळ काढला. आणि पळ काढून ती म्हणजे माहेरच्या रस्त्याने कसं जाता येईल यासाठी गेली. बसमध्ये बसताना पण सीटच्या खाली बसली लपून, कारण पैसे वगैरे काही नाही, पायात चप्पल नाही, आहे त्या परिस्थितीत पळाली घरातनं. सगळ्याच जिवंत मनाची माणसं पण या जगामध्ये आहेत. कंडक्टरने जेव्हा तिला तिकीट विचारलं तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं, पण बाजूच्या जे काका होते त्यांनी तिचं तिकीट भरलं, तिला ज्या स्टेशन पर्यंत जायचं तिथपर्यंत आणून सोडलं. तेव्हा ती सांगते की ताई मला तिथून घरी जावं वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं की मी घरी जाऊनही काहीच होणार नाही, माझ्या आईला लोक नाव ठेवतील की मुलगी नांदली नाही, मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर पण तिने बरेच दिवस घरातनं बाहेरच पडली नाही. पण ती अशी एका कार्यक्रमातनं मला जेव्हा भेटली आणि जेव्हा भेटल्यानंतर मलाही वाटलं की मुलीचे तर डोळे समज तिरळे झाले आहेत, ही काय करू शकते. पण सगळ्यात चुनचुनीत आणि सगळ्यात हुशार मुलगी ती निघाली मॅडम, म्हणजे इतकी मेहनती, इतकी जिद्दी आणि इतकी धडपडी, आणि सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांचं एखादं आवडतं होऊन राहणं अशी ती आहे. आणि आज तिने एवढं सहन केल्यानंतर तिच्या डोळ्याचं ऑपरेशन पण झालंय.
1: अरे वा.
0: आणि ती तिच्यासारख्या तिला जेव्हा भेटतात ना तेव्हा त्यांना समजून सांगते की काही नाही, आपण आपल्यासाठी लढायचं असतं. आणि ती आज तिच्या पायावर स्वतः उभा आहे, तिच्यासारख्या बाकीच्या महिलांना घडवतीये. तर मला असं वाटतं की खरंच पैसाच नेहमी गरजेचा असतो असं नाही, आयुष्यात योग्य वेळी योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं.
1: वा, किती छान. आणि हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं, आणि ज्यांना मिळतं त्याचं खरंच पुन्हा आयुष्य फळफळतं हे मात्र नक्की आहे. तर अनिताताई, तुम्ही काय सांगाल की या एखाद्या महिलेने या संघर्षातून मिळवलेलं यश हे तुम्हाला कशी प्रेरणा देऊन जात?
0: मला तर माझ्यासाठी प्रेरणा

0: आता तीच आहे, कारण ती स्वतः ज्या परिस्थितीतनं बाहेर आली आणि बाहेर येऊन जेव्हा ती उभी राहिली, तेव्हा ती जेव्हा घडवती ना, इतकं छान लिहिती ती, आणि लिहिताना पण बिनधास्त लिहिती की जे तिने भोगलं तर ते जर कोणापर्यंत पोहोचलं, तिला जर ते वाटलं की नाही बाबा इथं माझं साम्य आहे माझ्या परिस्थितीत आणि हिच्या परिस्थितीमध्ये, आणि ती जर त्यातनं बाहेर निघू शकली तर ती त्यांना काढण्याचा प्रयत्न करते. म्हणून हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे मॅडम की आपण एकीला घडवा आणि एकीने बाकीच्यांपर्यंत
1: वा
0: हात देऊन त्यांना बाहेर काढा.
1: किती छान किती छान. आणि ताई हे वर्ष काम करतात, या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं वाटतं?
0: लीना ताई, तुम्ही विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्वाचा आहे. तर महिलांसोबत काम करताना मला सगळ्यात मोठं आव्हान हे वाटतं की महिलांना घरातनं बाहेर काढणं. कारण काय असतं की तिने इतक्या वर्षापासनं इतक्या म्हणजे परंपरा ज्या आहेत की नाही, त्या तिच्यावर इतक्या ठामपणे तिने आपल्या मनामध्ये मजबूत केलेल्या आहेत की ती बाहेर निघू शकत नाही. आपण तिला किती चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या कामासाठी बाहेर काढण्याचा जर प्रयत्न केला तरी ती तितक्या सहजासहजी निघत नाही. कारण तिचं असं असतं की घरच्यांना विचारते, घरचे हो म्हटले तर करते, त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील, नाही ताई मी त्यांनाच विचारते. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा विचारून ती बाहेर पडते तोपर्यंतचा जो प्रवास असतो ते खरंच आमच्यासाठी मोठं आव्हान असतं. आणि एकदा जेव्हा ती बाहेर पडते, जेव्हा तिला वाटतं की नाही अरे मी तर हे करू शकत होते पण याला खूप वेळ गेला.
1: आणि तर ताई तुमच्या अनुभवाची इतकी छान शिदोरी आहे, इतके अनुभव आहेत तुमच्याजवळ, तर या सगळ्यांबद्दल जेव्हा विचार करतो आपण तेव्हा महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय नेमकं गरजेचं वाटतं तुम्हाला की महिलांविषयी समाजाचा दृष्टिकोन कसा असावा?
0: कारण आपण पाहतो की आजची बाई जी महिला आहे ती सगळ्या याच्यामध्ये प्रगती करू शकते, फक्त महिलेला संधी मिळण्याची गरज असते. तर मला असं वाटतं की समाज म्हणून आपण तिला फक्त तिच्या तिच्या अंगी असलेल्या उपलब्ध कला गुण ज्या असतील किंवा तिच्या ज्या काही क्षमता असतील ह्या क्षमतांना वाव देण्यासाठी जर आपण तिला सहकार्य केलं किंवा सपोर्ट केला तर खरंच आपण समाज म्हणून तिच्या पाठीमागे नेहमी उभं राहिलो याचा आनंद आपल्यालाही होईल.
1: अगदी. आणि ताई जाता जाता तुम्ही काय सांगाल की पीडित महिलांसाठी तुमचा प्रेरणादायी संदेश तुम्ही काय द्याल?
0: आपण जेव्हा पीडित म्हणतो ना ताई तेव्हा तिच्यासोबत घडलेली एखादी घटना असेल तर ती त्यातून बाहेर निघताना आपण समाज म्हणून पण तिच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि त्यातनं बाहेर येण्याची जी मनाची इच्छा असते की नाही ती तिची स्वतःची असायला पाहिजे. कारण कसं असतं आपण सगळ्या अपेक्षा जर बाहेरच्यांकडनं केल्या की कोणीतरी येऊन मला यातनं बाहेर काढेल तर ते शक्य होत नाही. त्याच्यामुळं समाजाचा विचार तितकाच करायचा जितकं आपल्याला त्यातनं बाहेर निघून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकच वेळेस जर समाजाचा विचार करत बसलो तिथं सोपं नाही होणार जगणं. त्याच्यामुळं तिने स्वतःसाठी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींना लढायला पाहिजे. आपण सारखं समाज समाज जर म्हणत गेलो तर समाज दुसरा कोणीच नसतो, तुम्ही आणि आम्ही समाज असतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे त्यांनी स्वतः स्वतःसाठी बाहेर निघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायला पाहिजे की मी कसं निघू शकते याच्यातनं. आता तुम्ही जसं म्हटलं की सरकारी योजना आहेत, किती सगळे डिपार्टमेंट आहेत, तर ह्या सगळ्या यांचा लाभ तिने घ्यायला पाहिजे. आणि आपल्यासारख्या महिलांसोबत म्हण किंवा जिथं मला योग्य मार्गदर्शन मिळेल किंवा जिथं खरोखर मला योग्य सपोर्ट मिळेल तर ते माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असा विचार तिचा असायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण नेहमीच असं नाही होत की आता बघा इतक्या सगळ्या घटना घडतात आपण माणूस म्हणून कुठपर्यंत कुठं कुठं पोहोचणार आहे. पण जेव्हा तिला वाटतं की जेव्हा ती पाहते कुठंतरी का नाही ही तुम्ही जाऊन गेले तर माझी मदत होईल तर तिने तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.
1: अगदी अगदी. स्वतःची शिल्पकार तिने
0: स्वतःची शिल्पकार तिने म्हणून.
1: अगदी अगदी खूप छान. अनिताताई महिलांसाठी तुम्ही हे जे काम करत आहात ते खरोखरच प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक महिलेला प्रोत्साहन मिळेल असंच आहे. तर आज तुम्ही दिलेली माहिती अनेकांसाठी ही उपयोगी ठरणार आहे आणि या कार्यक्रमात तुम्ही आलात, वनिता मंडळमध्ये आलात, इतकी छान भरभरून आमच्याशी गप्पा मारल्यात, चर्चा केली, जाणून घेता आलं आम्हाला तुमच्या कार्याविषयी, यासाठी मी तुमची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, समाजसेविका अनिता बोर्डे वानखेडे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. बरं आहे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आता जमन वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला होता. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचा 1 वाजला आहे. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली। या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला। तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोटुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली। यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं। सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे। सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले, त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं। आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत। निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली। या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली। याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं। माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग

हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBIने गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED केला आहे. विहित प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटो रिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक RM रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भुज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री Dr. S. Jaishankar यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. CBSE माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020च्या दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधु जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान

तामिळनाडू, पुद्दीचेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गंभूमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय

हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीप राष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबर गंबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटर पेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

आणि अण्णा द्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वन विभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. या संदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आताही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस अभ्यासक्रमाच्या 3र्या वर्षाचा अर्थात 6व्या सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिस

0: डेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा, विविध क्षेत्रातला सहकार्य मजबूत करण्यावर भर, राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान, राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। दुपारची 3:11 आणि 52 सेकंद झाली आहेत। आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत, कृपया प्रतीक्षा करा।
4: लीजिए शबनम जी आपकी पसंद का ये प्यारा सा गाना।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. भारत आणि सायप्रस यांच्यातले संबंध भविष्यात अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी संयुक्त निवेदनात व्यक्त केला. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता हे परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असून महाराष्ट्र देशातलं AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई इथं

0: मुंबई टेक वीक 2026 ची घोषणा त्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं। ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं। याशिवाय महाराष्ट्र आणि तमिळनाडूतल्या राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सी व्ही षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे। सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळची 5:03 आणि 59 सेकंद झाली आहेत। आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत, कृपया प्रतीक्षा करा।

0: प्रस्तुति कार्यक्रम तराने नए पुराने
1: तराने नए पुराने

या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई इथं आयोजित इमॅजिनेक्स कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र संशोधन नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी भरारी घेत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सध्या देशाची स्टार्टअप आणि युनिकॉर्न राजधानी असून राज्याची अर्थव्यवस्था 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रशासन, उद्योग आणि कृषी क्षेत्रात मोठे बदल घडत असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये चढ उतार पाहायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. मात्र महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनाची टंचाई नाही, त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती आहे. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले, त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही, डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचं ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज नागपुरात केंद्र सरकार आणि भाजपा विरोधात आंदोलन करण्यात आलं. शहरातील व्हरायटी चौकात कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटचं वाटप करत वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फलक हातात घेऊन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर वाघानं हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना आज घडली. 45 वर्षीय कविता मोहुरले, 40 वर्षीय अनिता मोहुरले, 40 वर्षीय संगीता चौधरी आणि 35 वर्षीय सुनीता मोहुरले अशी मृत महिलांची नाव आहे. सर्व महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून जंगलात तेंदूपत्ता संकलनाचं काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर झडप घातली. या भीषण हल्ल्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोर वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलंय. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी वाघाचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होती आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. संदीप जगन्नाथ देशमुख यांची महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी देशमुख यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग आणि अमरावती विभागाचे आयुक्त अरुण डोंगरे उपस्थित होते. संदीप देशमुख हे अपर आयुक्त आणि विशेष निबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा लाभ आयोगाच्या कार्याला होणार असल्याचं आयुक्त श्रीवास्तव यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1 सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून जंगलतोड, शहरीकरण, पाणी साठ्यातली घट आणि प्रदूषण यामुळे हवामान बदल तीव्र होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. वृक्ष लागवड, जलसंधारण, हरित क्षेत्र वाढवणं आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवावं अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी मे जून परीक्षा 27 मे पासून सुरू होत असून अमरावती विभागात 84 परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. परीक्षा कॉपी मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात यासाठी यंदा प्रथमच सर्व केंद्र

0: AI आधारित CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका डाउनलोड पासून उत्तरपत्रिका सीलिंग पर्यंत संपूर्ण प्रक्रिया CCTV देखरेखीखाली होणार आहे. तसंच भरारी पथकांमध्ये प्राचार्य दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून नीट सेट आणि PhD पात्रता धारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळच्या पुसद इथं पोलिसांनी सापळा रचून गांजा तस्कराला रंगेहात अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धनकेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पाच पीर बाबा दर्गाजवळ आरोपी शेख कलीम शेख हाजी याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 3 किलो 436 ग्रॅम गांजा आढळून आला. वसंतनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.66 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वालमाझरी आणि केसलवाडा हे जुने मालगजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडले. उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याच्या शक्यता कमी झाल्या आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. शहरी भागात पिण्याच्या पाण्यावर ताण वाढल्यानं प्रशासनासमोर उपलब्ध साठा पिण्याच्या वापरासाठी राखण्याबरोबरच इतर वापरासाठी कडक नियोजन करण्याचं आवाहन आहे. आधुनिक भारताचे जनक स्त्री सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते ब्राह्मो समाज संस्थापक राजाराम मोहन रॉय यांना आज जयंती दिनी अभिवादन करण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राजाराम मोहन रॉय यांना आदरांजली वाहिली. सती प्रथेसारख्या अमानवी रूढी अंधश्रद्धा आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध लढा देत त्यांनी आधुनिक भारताच्या पायाभरणीला बळ दिलं. त्यांची प्रगतीशील विचारसरणी समाज सुधारणेसाठीचं समर्पण आणि दूरदृष्टी देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर खाली उतरताना 2 भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे अशी मृत गिर्यारोहकांची नावं आहेत. अतिशय थकव्यामुळे आणि शारीरिक क्षमतेचा अतिरेक झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय. माहितीनुसार संदीप अरे यांनी बुधवारी तर अरुण कुमार तिवारी यांनी गुरुवारी संध्याकाळी एव्हरेस्ट सर केला होता. याच मोहिमेत 1274 गिर्यारोहकांनी एकाच दिवसात एव्हरेस्ट सर करून नवा विक्रम प्रस्थापित केला. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं या आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार आज अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात अत्याधिक उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून हा अलर्ट उद्या अकोल्यासह अमरावती आणि वर्धा इथं कायम राहणार आहे. याशिवाय आज आणि उद्या नागपूर यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आज दुपारी नोंदवलेल्या तापमानानुसार चंद्रपूर जिल्ह्यात 46.6 दशांश अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा इथं 46.5, ब्रह्मपुरी इथं 46, गडचिरोली आणि अमरावती इथं 45.6, नागपूर इथं 45.2, गोंदिया इथं 44 तर बुलढाणा इथं 39 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या 25 आणि 26 मे रोजी तापमानात किंचित घट होऊ शकते असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्तपदी संदीप जगन्नाथ देशमुख यांची नियुक्ती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आसमान चांद सितारों से फूल काटता है, रात हौले हौले धरती पर अपना आंचल फैला

0: शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जून पासून 7 ऑक्टोबर पर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या

0: संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेला मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड अग्रीमेंटचे तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000पेक्षा जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी.व्ही. षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि

गीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वन विभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वन विभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी पीव्ही कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 दशांश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जून पासून 7 ऑक्टोबर पर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाशाल्या 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्यार से देखो।

بن کے رہے گا.

0: रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आत्ताचं गाणं होतं प्रकाश पवार यांचं. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. आणि याबरोबरच श्रोते भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जून पासून 7 ऑक्टोबर पर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तान सोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
2: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुलिडेस

त्यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असं चोकलिंगम म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तान सोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असंही त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी CBI आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 11 आरोपींना अटक केली आहे. CBI देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन 2 डॉक्टरांची CBI चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी PV कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी

केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला, यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकात 196 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मे पर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचण येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला, तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

Jump.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz. श्रोतेहो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 वाजून 55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.